0: सोनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: अहो ऐकलत का, हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी,
1: ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज. ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: खाबों का सफर आरजी सनी के साथ.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की जोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: होते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि दिवसेंदिवस म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलंकार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या आणि त्यांच्या गळ्यातील ताळीत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 29 मार्च 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 197। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, 3 कमी 200 ला लवकरच आपण द्विशतकी मजल मारणार आहोत आणि अर्थातच अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि केवळ अलककार मित्रांच्या प्रेमामुळेच ही झेप आरजी जगदीशला शक्य झाली। बरं का, आता आरजी जगदीश प्रयोग क्रमांक 197 पहिल्याच अलककडे वळणार आहे, पण तोपर्यंत आतापर्यंत आपल्या अलककार मित्रांनी ज्या ज्या अलक आपल्याला पाठवल्या त्या सगळ्यांमुळेच आणि खऱ्या अर्थाने अलक एकमेकांना समजून घेण्यासाठी मदत करणाऱ्या अनेक मार्गदर्शकांमुळे आपल्याला अलक समजायला लागली, उमजायला लागली आणि म्हणून आजच्या कार्यक्रमातील पहिलीच अलक आहे अलकचे गुरु, अलकचे महागुरु, अलकचे पंडित, होरा पंडित आणि अलककार श्रीयुत म्हणजे प्रथम अलककार किंवा अलक जनक अलककार श्री राजेंद्र वैशंपायन यांचे पटशिष्य। बर का, अलककार म नादे, होरा पंडित, अलककार मयुरेश देशपांडे।

पांडे पिंपरी चिंचवड पुणे। तुम्ही खरंच अलगकार मयुरेश अलगचं जिवंत पुस्तक आहात। अलगचा तुम्ही परिपाठ आहात, वस्तुपाठ आहात, म्हणजे अलग कशी लिहावी हे तुमची अलग ऐकून ऐकून अनेक जण शिकलेले आहेत। तुम्ही अलगचे गुरु शोभता आणि तुम्हाला अलगचे पंडित म्हणणं सुद्धा आरजी जगदीशला अभिमानाची गोष्ट वाटते। अलगकर मयुरेश नेहमीप्रमाणेच दमदार लिहितात आपली अलग, तो जाऊ नये असे तिला वाटत होते, तर कधी एकदा जातोय असे त्याला वाटत होते। अर्थात कधी एकदा जातोय असे त्याला वाटत होते असा त्याचा अर्थ आहे। जिचे तिचे त्याच्यावर प्रेम होते आणि त्याचे भारत मातेवर प्रेम होते। कळलं का अलगकार मित्रांनो, अलग कशी लिहायची, अलग कशी फुलवायची? बघा ना, प्रत्येक ओळ काहीतरी सांगून जाते, प्रत्येक वाक्य काहीतरी सांगून जातं। तो जाऊ नये असे तिला वाटत होते, तर कधी एकदा जातोय असे त्याला वाटत होते। तिला वाटत होते कारण तिचे त्याच्यावर प्रेम होते, त्याचे मात्र भारत मातेवर प्रेम होते। आता बघा, एक गोष्ट इथे नक्की आहे, तो भारत मातेचा सुपूर्त, म्हणजेच सुपूर्त सुपुत्र म्हणजे काय, तर भारत मातेसाठी आपल्या जीवाचं रान करणार तो। ती मात्र कोणी असू शकते, ती आई असेल त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी, ती बहीण असेल त्याला आपलं अपत्यच मानणारी ती बहीण असेल, ती कदाचित मैत्रीण असेल, ती प्रेयसी असेल, ती पत्नी असेल, ती कोणी असेल त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी, ती अक्षरशः त्याची सावली असेल। म्हणजे शक्यता किती असाव्यात याचं उत्तम उदाहरण तो भारत मातेवर प्रेम करणारा, ती मात्र कोणी असू शकते। आणि मग त्यांच्या या जुगलबंदीतून त्यांच्या दोघांमधलं घट्ट नातं, त्याचा ओढा भारत मातेकडे असणारा, भारत मातेसाठी तो व्याकुळ झालाय, भारत मातेचा विरह त्याला जाणवतोय, तो वियोग त्याला जाणवतोय, कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या या अलगमधून आहेत। अलगकर मयुरेश, तुम्ही नेहमी मला एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात आणून देता आणि मला नेहमी सांगा असं वाटतं, अलगची झलका कार्यक्रम म्हणजे तुम्ही चांगली अलग लिहिलेत आणि तुम्हाला आरजी जगदीशने दिलेली शाबासकी म्हणजे तुम्ही चांगली अलग लिहिता असं अजिबात नाही आहे। आरजी जगदीशला त्या त्यावेळेला वाटतं की तुमची अलग चांगली आहे किंवा तुमचा भाव चांगला आहे, तर त्याच्या मुखातून येतं की वा क्या बात आहे, किंवा मानाचा मुद्रा मिळतो। पण तुम्ही स्वतः त्या ठिकाणी नेहमीच, म्हणजे इतर अलगकारांनी लक्षात ठेवा, आपल्यापेक्षा चांगलं लिहिणाऱ्या अलगकार मित्रांकडून, खास करून अलगकार मयुरेश आहेत, अलगकार अलगजनक राजेंद्र वैशंपायन आहेत, अनेक लोक आहेत, अनेक अलगकार आहेत, त्यांच्याकडून ती अलग तपासून घेत चला। अलगकार मयुरेश, तुमचा नेहमीच आम्ही सन्मान करतो, तुमच्या मताचा नेहमी आम्ही आदर करतो आणि तुम्ही नेहमीच अशा प्रकारची निरीक्षण नोंदवता, तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी येतात त्याही तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवता, मला बरं वाटतं। मला कुठल्याही प्रकारचा राग येणं शक्यच नाही, कारण आपण सगळेजण अलगचा कार्यक्रमच नव्हे तर अलग हा साहित्य प्रकार उत्तम व्हायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय, झटतोय। ऐकूया पुढची अलग, दिग्रस यवतमाळ येथून पाठवले अलगकर अरुणा दुग्दलवार। भल्या पहाटे चंदनाचा सुगंध सर्वत्र दरवळला, कुब्जेने श्रीरंगासाठी ते अनन्य भक्तीने आत्मिक ओळीने उगाळलेलं, जगाच्या अष्टवक्रा संबोधनाकडे साप दुर्लक्ष करून ती भगवंताकडे निघाली। त्याच्या मनात तिचे रूप नव्हे तर मनाचं भक्ती युक्त समर्पण होत। अलगकर अरुणा, सगुण भक्ती निर्गुण भक्ती दोन्ही गोष्टी तुम्ही बेमालूमपणे तुमच्या अलगमध्ये मांडल्यात। तुमच्या आध्यात्मिक प्रवचनाला, तुमच्या अलगमधील समर्पणाच्या उक्ती कृतीला आरजी जगदीश देतोय मानाचा मुजरा। खरंच आहे, कुब्जेने श्रीरंगासाठी ते अनन्य भक्तीने, भक्ती महत्वाची आहे, भक्ती महत्वाची आहे। कान्नोपात्रा वेश्येची गणिकेची मुलगी होती, यापेक्षा ती महत्वाची आहे, ती विठ्ठलाची भक्त होती, ती विठ्ठलाच्या चरणाशी लीन झाली होती। आणि भक्त महत्वाचा असतो, त्याची भक्ती महत्वाची असते, फार दमदार विचार अलगकर अरुणा तुम्ही मांडलात। वळूया पुढच्या अलगकडे, गडचिरोली सोनापूर कॉम्प्लेक्स येथून अलगकर उपेंद्र रोहनकर लिहितात, त्याला त्याच्या कार्याबद्दल नेहमी हिणवलं जायचं,
तुमच्या कार्याने किती लोक सुधारले, मग एवढा उपद्व्याप कशाला? त्यांनी प्रश्नकर्त्याला उत्तर दिलं, एकदा लावलेले दिवे सारखेच जळतील असं नाही, त्यातला एखादा दिवा शेवटपर्यंत जळत राहतो. आलकर उपेंद्र सडेतोड उत्तर दिलं, तुमचं अभिनंदन. आणि मी तर म्हणतो, आपलं कार्य, आपलं कर्तव्य, आपलं कर्तृत्व आपण करत राहावं. भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष देऊ नये, त्यांचं कामच तेवढं असतं. पण तुम्ही योग्य पद्धतीने योग्य शब्दामध्ये उत्तर दिलं, एखादा दिवस शेवटपर्यंत जळत राहतो. आणि हेच कार्य उभं करणाऱ्याचं कर्तव्य असतं, कर्तृत्व असतं. खूपच छान, अप्रतिम. वळूया पुढची अलक. आपल्याला पाठवली आहे होमगाव सातारा येथून. अलकर रघुनाथ आनंदराव भिसे लिहितात, ती दोघं या कलियुगातील माणुसकीबद्दल बोलत चालली होती. इतक्यात समोर एक आजी आली आणि त्यांच्या बाटलीत पाणी मागितलं. दोघांनी न ऐकल्यासारखं केलं आणि सरळ निघून गेले. अलकर रघुनाथ द्यायची एक ठेवून, नाही तर द्यायची कमरेत लात. कळलं का रघुनाथ? कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. माणुसकीबद्दल बोलणाऱ्या माणसांना आजीला पाणी द्यावं असं वाटलं नाही आणि त्या आजीला जिला तहान लागलेली आहे. आणि ते वय आहे तिचं, त्या वयात जर तुम्ही पाणी देत नसाल तर माणुसकीच्या पोकळ गप्पा का मारायच्या? म्हणजे अव्वल इंग्रजांच्या काळामध्ये दोन प्रकारचे सुधारक होते, बोल सुधारक आणि करते सुधारक. त्या बोल सुधारकांसारखे तुमचे हे दोघं जण आहेत आणि मग त्यांना सणसणी दिलीच पाहिजे असं मला वाटतं. खूप छान. ऐकूया नांदेड येथून जवळजवळ 1.5-2 वर्षानंतर आपल्याकडे अलक पाठवतायत. अलककार सुवर्ण अनिरुद्ध पांडे. अलककार सुवर्ण लिहितात, त्याने दुरूनच तिची अवस्था पाहिली आणि त्याच्या हृदयाला पाजर फुटला. मग तो या म्हाताऱ्या बाईच्या जवळ गेला आणि म्हणाला, आई आई मी चुकलो ग, मला माफ कर. आणि घरी चल. घरी आल्यावर सुनेने सासूचे जोरदार स्वागत केले. तिने सासूला घट्ट मिठी मारली, तिला खूप आनंद झाला. नवऱ्याचा राग कमी झाला, त्याला तिने माफ केले. आता तिला घर भरलेले वाटू लागले. वा, अलंकार सुवर्ण सुवर्ण अक्षरात लिहिली पाहिजे त्यांची नावं. म्हणजे राग येतो, आपल्याकडून चूक होते, पण चुकीचा पश्चाताप होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आईवर काय रागवायचं? आईवर रागवण्यापूर्वी विचार करायचा, मी या जगात आलोच कसा? हे सुंदर जग मला कोणामुळे दिसलंय? आणि परमेश्वराने जिची निर्मिती केली तिच्यावर रागवायचं रुसायचं नाही. आत्मा तडफडेल अशाने. अलंकार सुवर्ण लिहित चला बरं का नियमितपणे. आता तर तुमच्या मुलीचं लग्न झालं, आता तुम्ही मोकळे आहात. व्यक्त व्हायला शिका, सतत बोलत राहायचं, लिहित राहायचं. आता आर जे जगदीश वळतोय. आर जे जगदीशच्या दरवेळेच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये म्हणजे अलग झलक कार्यक्रमातील कौटुंबिक सोहळ्याकडे. अर्थात आज आपण घेतोय आई आणि मुलाची अलग, म्हणजे बागडे कुटुंबियांची अलग. अलकर विमल बागडे नाशिक येथून लिहितात, बहारदार भरगच्च कवी संमेलनात कविता नवती. अलकर विमल कमाल आहात तुम्ही. अर्थात तुम्ही काही वेळा चांगली लिहिता, काही वेळा फारच त्रोटक लिहिता. जेव्हा जेव्हा तुम्ही चांगलं लिहिता तेव्हा तुमची पाठ कौतुकाने कौतुकाने तुमची पाठ थोपटतो. जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी चांगलं लिहित नाही किंवा मला पटत नाही तेव्हा तुमची मी अलग साभार पोच करत असतो. आणि फक्त लिहायचं म्हणून लिहायचं नसतंच, आपल्याला वाटलं पाहिजे वा माझ्या हातून काहीतरी लिहू लेखन झालं, इतकं सुंदर आपल्याला जरा वाटतं. मला वाटतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या प्रतिभेचा तो विजय असतो. बघा ना, कवी संमेलनात कविता नव्हती विषय संपला. म्हणजे कथा किती छोटीशी आहे पण छोटी गोष्ट अर्थ मोठा सांगून गेली. आणि खरंच आहे, कवी संमेलन जागोजागी होतात. मी तर म्हणतो पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्रांसारखी कवी संमेलन उगवलेत आणि पैसे देऊन कवी संमेलन होतात. काही जण संमेलन शुल्क म्हणतात, काही जण त्या ठिकाणी त्याला गोंडस नाव देतात स्वागत मूल्य, तर काही जण त्या ठिकाणी मदत म्हणतात. पण मग असल्या मदतीपेक्षा आपण दान केलेलं काय वाईट? आणि मग तीच सर्टिफिकेट घ्यायची, त्याच ट्रॉफी घ्यायच्या आणि मग आपली कपाट सजवायची आणि आपलीच पाठ आपण थोपवून घ्यायची. र ल र ट ल ट रटाळ यमकेश्वर कवींचं हे संमेलन, त्याच्यात कविता कुठून सापडणार? वा अलंकार विमल तुम्हाला मानाचा मुजरा. वळूया सुपुत्र अलंकार विमेश यशवंत बागडे. अजूनही लोक वाजत गाजत लोकार्पण झालेल्या धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. वा अलंकार विमेश कर्तृत्ववान आहात तुम्ही. सामाजिक भाष्याची तुमची अलक मला प्रचंड भावली, मानाचा मुजरा तुमच्या अलकला.
खरंच असतं. आपण वाट पाहायची फक्त. आमच्याकडचा सुद्धा एक हायवे, वर्षानुवर्ष वाट पाहत होता तो बिचारा, मी कधी पूर्ण होईन आणि मी कधी लोकार्पणास मोकळा होईन, पण त्याच्यावरून फक्त बुलडोजर जात होते, त्याच्यावरून फक्त त्या ठिकाणी खडी पडत होती. तो मात्र कधीच पूर्णत्वाला गेला नाही. आत्ता झाला असेल तर काही माहीत नाही. तुमचं दोघांचंही कौतुक. अलकर विमल, अलकर विमेश, फार छान. वळूया यवतमाळ येथील अलकर सौ आरती राजूरकर लिहितात, घरी आलेल्या पाहुण्याला तिने प्यायला पाणी दिलं. त्या पाहुण्याने घोटभर पाणी पिऊन उरलेलं पाणी फेकून दिलं. तिच्या तोंडातून शब्दही निघाला नाही, पण तिच्या पायातील वेदना मात्र डोळ्यात पाणी आणून गेल्या. अलकर आरती, आरती उतारू मै तेरी, पाणी पाणी केलं माझ्या काळजाचं आणि माझ्याही डोळ्यात पाणी आणलं. कारण आम्ही पाहिलंय पाणी कुठून आणावं लागायचं आणि कुठून आणावं लागतं. आजही अमृत महोत्सवी वर्षानंतर गावात पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि इथे पाहुण्याने पाणी सहज फेकून दिलं. तिकडे मी असं ऐकलंय विदेशांमध्ये काही विदेश असे आहेत, काही परदेश असे आहेत की इथे हॉटेलमध्ये पाणी छोट्या ग्लासांमध्ये मिळतं, फेकून दिल्यास दंड भरावा लागतो. कधी कळणार आपल्याला जल है तो कल है वरना सिर्फ हल है. म्हणजे हल नसलेलं हाल आपले होणार आहेत, अशी परिस्थिती आपली होणार आहे ते कधी आपल्याला कळणार असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. वळूया नागपूर येथील नीलकवी टोपण्णाने लिहिणारे अलकार निलेश वासुदेव गणगे लिहितात. सर्वात प्रथम अलकार निलेश, गेल्या वेळेला अलग तुमची घेऊ शकलो नाही त्याबद्दल माफी असावी. अलकार निलेश लिहितात, आयुष्यभर दान करणाऱ्या व्यक्तीचा भयानक अपघात झाला. तो शुद्धी झाला तेव्हा व्हेंटिलेटरवर होता. बाजूला भरती असणाऱ्या व्यक्तीला डोळ्याचे दान हवे होते. याच दिवसांनी 5 दिवसांनी त्या व्यक्तीचे ऑपरेशन होऊन त्याला दृष्टी मिळाली होती. डोळे दान करणारा तो मात्र शेवटचे देहदान करून मुक्त झाला होता. अलकर निलेश मानाचा मुजरा. देहदान खऱ्या अर्थाने श्रेष्ठ दान आहे असं सध्या म्हणायलाच हवं, म्हणायलाच हवं. कारण त्यामुळे आपलं आयुष्य, आपल्यामुळे इतरांचं आयुष्य उज्ज्वल होतं, इतरांचं दुःख हे नष्ट होतं. आणि अशा वेळेला आपण इतरांसाठी दान करणं आवश्यक आहे. देहदानाचं महत्व अतिशय सुंदर शब्दामध्ये व्यक्त केलं. पुन्हा एकदा अलकप्रेमी रसिक श्रोते, पुणेरी आवाज 107.8 FM आरजे जगदीशने सादर केलेले अलक म्हणजे सर्वोत्तम अलक असेल असा दावा आरजे जगदीश कधीच करत नाही. पुणेरी आवाजची कोणतीही टीम कधी करत नाही. याच्यावरचे अलक तुमच्या अलकत्वाला धरून आहे की नाही हे तुमचं तुम्ही तपासून पाहायचं. माझ्या डाल्यानंतर अगदीच तुकार असेल तर मी ती सावर परत देत असतो. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा, धन्यवाद.

0: जिंदगी बहुत हसीन है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है, लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है, जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है। नमस्कार, मैं हूँ अमोल। आप सभी रेडियो पुनेरी आवाज सुनने वालों को मेरे ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM अँड तुम्ही आता जे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची अलग प्रेमी रसिक श्रोते हो। आज 29 मार्च 2026 आणि अर्थात प्रयोग क्रमांक 197 200 3 बाकी। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आतापर्यंत तुम्ही प्रयोग क्रमांक 197 मध्ये एकापेक्षा सुंदर अलक, आशय संपन्न अशा अलक ऐकल्यात। प्रत्येक अलक आपल्याला काहीतरी देते, काहीतरी सांगते। प्रत्येक अलक मधून आपण काही ना काही शिकत असतो। प्रत्येक अलककार आपापल्या वकुबाप्रमाणे अलकला अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो। अर्थात अजून बऱ्याच अलककारांना शिकायचंय, कारण अलक खरं म्हणजे शिवधनुष्य आहे। 4 ते 5 वाक्यांमध्ये अलककार मित्रांनो, वाक्य शब्द महत्वाचा आहे, ओळी नव्हे। 4 ते 5 वाक्यांमध्ये आशय संपन्न, आशय पूर्ण अशी एखादी कथा रचायची, कथा गुंपायची। खरंच अलकजनक श्री राजेंद्र वैशम पायन, अलक गुरु मयुरेश देशपांडे यासारखी प्रभूती, यासारखी मंडळी याचं महत्व नक्कीच जाणतात। अर्थात तुम्ही सगळे काही कमी नाही, तुम्ही सगळे सुद्धा छान छान लिहायला लागलायत। अजून छान लिहावं असं आरजी जगदीशला नियमितपणे वाटत। ऐकूया तालुका दौंड पारगाव जिल्हा पुणे येथून अलककार वाय के शेख लिहितात। दारात आलेल्या त्या साधूला बाई, ती बाई काहीच दान द्यायला तयार नव्हती। तेव्हा साधू म्हणाला, माई या अंगणातील मुठमाती झोळीत टाक। ती म्हणाली, का? साधू म्हणाला, तुझ्या हाताला दान द्यायची सवय तर लागेल। अलंकार वाय के जबरदस्त। आणि तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट सांगतो, दौंड मधीलच त्या ठिकाणी मला वाटतं तिकडची जी एक शाळा आहे, त्या शाळेमधील त्या ठिकाणी 30 विद्यार्थिनींनी कविता लिहून आपल्या पुणेरी आवाजवर पाठवल्या। ही दानत लागते इतरांसाठी काहीतरी करण्याची, आणि ती शब्द प्रभू माधुरी काकडे यांच्याकडे आहे। तुमच्या अलकमधला भाव निश्चितच अर्थपूर्ण आहे, अत्यंत महत्वाचं आहे। देण्याची दानत लागेल, आणि देण्याची दानत लागणं अत्यंत महत्वाचं आहे, ती सवय असणं महत्वाचं आहे। काही माणसं हात सरळ ठेवून जन्माला येतात, तर काही आवळलेली मूठ किंवा काहींची मूठ कायमची आवळलेली असते। ज्यांचा हात मोकळा असतो त्यांची दानच जबरदस्त असते, आणि आपल्या दानामुळे कोणाचं तरी आयुष्य सत्काने लागतं हा विचार आपण का बरं करत नाही। चला अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आता आरजे जगदीश रा ब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर येथील 2 अलक घेणार आहे। ज्या अलक आपल्यापर्यंत स्वतः ज्यांचे अलकही आहे, त्यांनी स्वतःही अलक पाठवलेली आहे, त्या आहेत अलककार प्राध्यापक सोमेश। पहिले अलक आहे अलककार कुमारी निशा अनिल थोरात, मराठीमध्ये एम ए करत असलेली विद्यार्थिनी आहे, रा ब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। अलककार निशा पुणेरी आवाज 107.8 FM अलकची झलक या कार्यक्रमात नवे कुटुंबात सहर्ष स्वागत। पहिलीच अलक पटल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद। अलक निशा लिहितात, उशीर। आज फळवाला उशिरा, आज फळवाला उशीर झाल्याने आपली फळांची गाडी घेऊन रस्त्यावर वेगाने चालला होता। अचानक स्पीड ब्रेकरवरती तोल गेल्यामुळे त्याची सर्व फळे खाली सांडली। एका अनोळखी माणसाने धावत येऊन त्याची फळे त्याला उचलून दिली। तो माणूस स्वतः खूप घाईत असल्यामुळे मदत करून लगेच निघून गेला। गडबडीत फळवाल्याला त्याचे आभार मानायचे राहून गेले आणि उशीर झाला। अलग तर निशा एम ए मराठी करताय, मी सुद्धा पदव्युत्तर पदवी मराठीतूनच घेतलेली आहे, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालोय, सेट उत्तीर्ण झालोय, आणि मी देखील मराठी विषयाचा प्राध्यापक आहे। प्राध्यापक या नात्याने तुम्हाला सांगतो, काही शब्द फार महत्त्वाचे आहेत. सांडली आमच्याकडे लिक्विड जे असतं, म्हणजे जी वस्तू जलरूप असते ती सांडते, बाकी खाली पडली असं असतं. असं असतं, असायलाच पाहिजे असं काय नाही, पण तरी तुम्ही एम ए करताय, तुम्ही मराठीमध्ये एम ए करताय, तुम्ही पुढे प्राध्यापिका व्हाल. आणखीन चांगलं लिहा. मला तुमच्या आलतमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आवडली, तो माणूस घाईत असूनही त्याने मदत केली. आमच्या मुंबईमध्ये हा माणूस असता तर पळाला असता, कारण त्याला गाडी पकडायची असती. तुमच्या या गावातल्या माणसाला मानाचा मानाचा मुजरा. लिहित रहा, थांबू नका, थकू नका, आणि आमच्या या कुटुंबामध्ये नियमित सदस्य व्हा. अलकर सोमेश सुनील कुलकर्णी मराठी विभाग राव नारायणराव गोरावके महाविद्यालय श्रीरामपूर येथून लिहितात. उपकार मॅडम. मॅडम, याच जॉबमध्ये ही चाल तुम्हाला कशी वाटली? त्यानं तिला अदबीनं विचारलं. बघते इतकंच बोलून ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून बाहेर पडली. कधी काळी आपल्याला कामाची गरज असताना आपली गाडी नाकारणाऱ्या या संगीतकाराला आज आपण का सुनावलं नाही याचं तिला अप्रूप वाटत होतं. आपल्याला नाकारणारे खरं तर आपल्यावर उपकारच करत असतात हे तिला स्वतःच्या यशातून उमगलं होतं. अलकर सोमेश, सर्वात प्रथम अलकर निशाची अलग तुम्ही संकलित करून पाठवली त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्हाला मानाचा मुद्रा आणि तुम्ही शब्द दिलाय, तुमच्या महाविद्यालयातील इतरही अलग संकलित करून पाठवाल, म्हणजे पुढचा एखादा भाग आपला असा असायला हवा की त्या तुमच्याच महाविद्यालयाच्या अलग असतील आणि अखंड महाविद्यालयाचं नाव आपल्याला तिथे घेता येईल. तुमची अलग जबरदस्त आहे. अदबीनं विचारलं, मॅडम याच जॉनरमधील ही चाल तुम्हाला कशी वाटली? आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बघते इतकंच बोलून ती दुर्लक्ष करून बाहेर पडली, पण बघते ते मला नटसम्राट मधला एक संवाद आठवतो. गेली, आप्पासाहेब बेलवलकर विचारतात, गेली गेली थमीसाठी असतं, आणि कावेरी म्हणते ते ट्रेनसाठी असतं. बघते याच्या मागे बरीच मोठी कहाणी जी तुम्ही सांगितली नसतीत, नुसतं त्याच्याकडे दुर्लक्ष करून बाहेर पडली, कामाची गरज असताना आपली गाडी नाकारली होती, इथपर्यंत अलग संपवली असतील, तरी बरंच काही तुम्ही अलगमधून सांगितलं असतं, बरंच काही तुम्ही अलगमधून सांगितलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक उत्तम संदेश दिला, दमदार संदेश दिला, आपल्याला उपकार करत असत आपल्याला नाकारणारे. वा अलगकार सोमेश, खूपच छान, मस्त, सुंदर आणि लिहित राम, तुम्ही छानच लिहिता. तुम्ही प्राध्यापक आहात, प्राध्यापकांना जमतच असं आपण म्हणूया. चला वळूया पुढच्या अलगकडे. कलबुर्गी कर्नाटक येथून अलगकर शोभा रामदुर्ग लिहितात. पाणी ही अनमोल. कंटाळलाय, सारखी बडबड बडबड म्हातारीची. अगं सर्वांच्या भल्यासाठी बोलतो आम्ही. मोलकण भांडी कपडे होईपर्यंत नळ वाहत ठेवते रोज. आपली कामं होतात ना, सोडून जाईल ते आशानं. अगं आपल्या कामापेक्षा पाणी मोलाचं वाटतंय आम्हाला. अलगकार शोभा, शोभा वाढवता तुम्ही प्रत्येक वेळेला अलगची झलक या कार्यक्रमाची, कारण सुंदर अलग लिहिता. अलग नुसती लिहित नाही तर तुम्ही उत्तम दमदार संदेश देता आणि एकापेक्षा एक छान अलग लिहून आमच्यापर्यंत पाठवता. खरंच महत्वाचं असतं पाणी काम.

निघून गेल्यानंतर आपण धाय मोकलून रडतो, कारण आपल्याला ठाई ठाई त्या व्यक्तीची आठवण येत राहते, गरज असते त्या व्यक्तीच्या व्यक्तित्वाची, त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची, त्या व्यक्तीच्या समजवण्याची. अलक करंजली वळतोय आरचे जगदीश पुढच्या अलककडे. पुढे येथून अलककर संजय उपासने लिहितात. दुर्दैवी शेवट. गाव कुसाची वेशी पार करून आलेल्या सरकारी दवाखान्याच्या गाडीतून पांढऱ्या गणवेशातील परिचारिका परिचारक लगबगीने धावत उतरले. समाजाच्या सुखदुःखात धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता सखारामचा मृतदेह नदी लगतच्या बाबळीच्या झाडात लटकत होता. निरागस निष्पाप एकाकी आयुष्याचा दुर्दैवी शेवट बघून सारा गाव हळहळत होता. अलकर संजय काय झालं असावं, कदाचित त्या ठिकाणी त्याला करायला काय आता जमत नसेल, मदत करता येत नसेल, तो त्रासला असेल, या महागाईला मी काहीच करू शकत नाही म्हणून कदाचित त्याने लोकांसाठी आपला देह ठेवला असावा. पण हळहळणारच, कारण जो करतो ना त्याची आपल्याला किंमत शेवटी आणि नियमितपणे कळतच असते. वळूया पुढच्या अलककडे. जी आपल्याला पाठवले छंदोगामात्या आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडी येथून अलककर हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब. गजबजलेलं मैदान, लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत शिट्ट्या फेटे चिल्लर उडत होते. 7 फुटाचा पैलवान 5 फुटाच्या पैलवानानं चितपट केलं. निकाल जाहीर होता. जिंकलेल्या पैलवानानं हरलेल्या पैलवानाचा पदस्पर्श केला. मी आरजे जगदीश त्या हरलेल्या पैलवानाला मानाचा मुजरा करतो. स्पर्धा काही असो, संस्कारांमध्ये स्पर्धा नसावी, संस्कार विसरायचे नाहीत कधीच. अलग करा मरदेव तुम्हाला मानाचा मुजरा, कारण तुम्ही नियमितपणे अशाच प्रकारच्या अलग पाठवत असतात ज्या लोकांना संदेश देत असतात. वळूया पुढच्या अलककडे. ज्याने आपल्याकडे बऱ्याच दिवसानंतर अलग पाठवले, मिरज येथील अलककार स्नेहल अनिल जाधव. अलककार स्नेहल लिहितात, आजोबा आजोबा बाहेर या रंग खेळायला. गल्लीतली मुलं बाहेरून हक्का मारत होती. अरे पोरानो या वयात मी काय रंग खेळणार. आजोबा बाहेर येत म्हणाले, आजोबा रंग खेळायची इच्छा पाहिजे, त्यासाठी वयाची अट नसते. म्हणत मुलांनी आजोबांना रंग लावून त्यांच्यावर सेल्फी काढून फेसबुकवर फोटो शेअर केला. वयाला कशाचेही बंधन नसते, रंगपंचमीच्या शुभेच्छा. टॅक वा अलंकार स्नेहल, खरंच वयाला कशाचेच बंधन नसते, म्हणजे वयाला आनंदाला समाधानाला सुखाला कशाचंच बंधन नसतं. आणि बंधनात कशाला राहायचं, किती दिवस राहिलेत, आनंदामध्ये सुखा समाधाने ते जगून घ्यावे. खूप छान संदेश दिलात, अप्रतिम धन्यवाद. चला तर अकलूज येथून अलककार रूपमती पांडुरंगराव देशमुख लिहितात, सर्वांसाठी दिवस रात्र धडपडणारी ती आज घरातील प्रत्येक जण तिच्यासाठी पळताना पाहून तिला आपल्याच नशिबाची दृष्ट काढावी वाटू लागली. अलककार रूपमती छान, म्हणजे नैतिकता तुमच्या अलकमध्ये ठासून भरले. तुम्ही उत्तम अलक मांडणी केलीत. सर्वांसाठी दिवस रात्र धडपडणारी ती, खरंच तिचं कर्तृत्व तुम्ही ते व्यक्त केलं. 8 मार्च नुकताच होऊन गेलाय. ती नेहमीच दुसऱ्यांसाठी झटत असते आणि तेच तुम्ही इथे सांगितलं. तिच्यासाठी प्रत्येक जण पळतोय, स्त्री पुरुष समानता इथे दाखवलीत. अलका रूपमती खूप छान पद्धतीने तुम्ही वर्णन केलेत, मांडणी केलीत. फक्त आपल्याच नशिबाची दृष्ट काढावी वाटू लागली याची काहीच आवश्यकता नाही. बाळा म्हणजे मुली किंवा हे स्त्री हे महिले, तू केलंस म्हणून तुझ्यासाठी लोक करतायत, तुझ्यासाठी लोक करतायत, हा संदेश अत्यंत महत्वाचा आहे. खूपच छान अलका रूपमती, मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलककडे. तालुका जिल्हा पालघर येथून अलककार सौ दीपाली दिलीप पिंपळे लिहितात, होळी. विशेष नैपुण्यासह पदवी मिळवल्यामुळे आजची नोकरी सहज मिळेल असा आत्मविश्वास डोळ्यांमधून झळकत होता. जागेपणी तसे त्याला स्वप्न पडत होते. संध्याकाळी भ्रष्टाचाराच्या होळीत स्वप्न जळताना तो डोळे विस्तारून पाहत होता. काय करायचं अलंकार दीपाली, काय करायचं. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनलाय, आणि करणारी आपण आणि त्यात पोळणारी आपणच.

सगळीकडे डास जसे पसरतात, मच्छर जसे पसरतात, तसे भ्रष्टाचारी पसरलेले आहेत आणि ते शोषण करतात आणि त्या शोषितांना त्या शोषकांचं बळी पडावं लागतं. कधी संपणार? जगात सातव्या क्रमांकावर आपला देश आहे असं म्हटलं जातं. आपल्या पुढे सहा आहेत म्हणून अभिमान बाळगायचा की आपण एवढ्या देशांमध्ये सातव्या क्रमांकावर आहोत, म्हणून आपणच आपल्याला त्या ठिकाणी शिव्या घालाव्या, प्रश्न आहे. पण खरंच हा कधी संपणार? जसं हुंडा पद्धती खरंच संपली का? स्त्री पुरुष समानता खरंच आली का? घराण्याशाही राजकारणातली खरंच संपली का? असे अनेक प्रश्न जसे अनुत्तरित आहेत, तसं भ्रष्टाचार कधी संपणार हा प्रश्न अनुच्छेदित आहे. हा अनुत्तरितच राहणार आहे, म्हणजे संपेल की नाही याची खात्रीच नाहीये. बरं, अलक प्रेमी रसिक श्रोते, मी काय हो, आरजे जगदीश तुमच्याशी बोलत राहीन, तुमच्या अलक आल्या की गप्पा मारत राहीन, पण मला घड्याळ्याच्या काट्यांकडे पाहावं लागतं. घड्याळ्याची सुई मला सांगत असते की पुन्हा पुढचा रविवार येणार आहे, तेव्हा तुझं प्रवचन दे. आरजे जगदीश इथे थांबतोय, पण तुम्ही ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: पुणेरी आवाज 107.8 FM World Renewal Spiritual Trust का सामुदायिक रेडियो. खुश रहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, मी डॉक्टर राजन श्रीखंडे, पुणेरी आवाज रेडिओ 107.8 FM येथे श्री प्रकाश वसंत यांचे सहर्ष स्वागत करतो। प्रकाश सर जळगाव येथे कार्यरत होते। आज आपल्याशी नरेंद्र वीर संन्यासी या विषयावरती बोलणार आहे। सर नमस्कार।
2: नमस्कार। आज एक अभूतपूर्व योग आहे एका महामानवाचं, बद्दल मला माझे विचार मांडायचे। मला भावलेले स्वामी विवेकानंद, यामध्ये साधारण माझा विचार असा आहे, बाल नरेंद्र ते वीर संन्यासी, योद्धा संन्यासी विवेकानंद असा जीवन प्रवास उलगडून सांगायचा आहे। एक प्रयत्न आहे हा। तुम्हाला माहिती आहे आपला देश हिंदुस्तान, भारत माता, माता म्हणतो आपण, ही अनेक नररत्नांची खाण आहे। याच्यामध्ये रामकृष्णासारखे विभूती, संत, महंत, समाजसुधारक, क्रांतिकारक, वैज्ञानिक, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव गाजवलेले खेळाडू, देशभक्त अशा अनेक नररत्नांना जन्म देणारी आपली माता। त्यात मी आता पुण्यातून बोलतोय, पुण्याची पार्श्वभूमी आणखी वेगळी आहे। शिवरायाच्या आणि संतांच्या, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, जनाबाई, नामदेव समतेचा नारा गाजवत, ध्वज, भगवा ध्वज खांद्यावर घेत, विठ्ठल नामाचा गजर करत नेमाने निघणारे वारकरी, अशी ही पुण्यभूमी आहे। मी इतिहासाचा शिक्षक आहे, सेवानिवृत्त झालो तरी शिक्षकत्व जात नाही। मुख्य म्हणजे मी माझ्या भागात सांगितलं होतं की मी गुरु नाही, शिक्षक नाही, मार्गदर्शक आहे आणि विद्यार्थी आहे आयुष्यभर। तर या दृष्टीने काही गोष्टी मला आठवतात। आराम हराम आहे म्हणणारे महात्मा गांधी, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा म्हणणारे सुभाषचंद्र बोस, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो, बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारा दत्ताजी शिंदे, एवढंच काय, जय जवान जय किसान ही शास्त्रीजींची घोषणा आणि त्याला जोड दिली अटल बिहारी वाजपेयींनी, जय जवान जय किसान जय विज्ञान। त्याचबरोबर मला आणखीन एक आठवतं की शिक्षणाला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणारे राष्ट्रगीताचे जनक असे महान शिक्षणकार गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांची जन्मभूमी बंगाल। लाल बाल पाल, बाल म्हणजे महाराष्ट्राचे बाल गंगाधर टिळक, लाल म्हणजे लाला लजपतराय पंजाबचे आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल, ही त्रिमूर्ती वंगभंगाच्या चळवळीच्या वेळा प्रचंड गाजली। असे क्रांतिकारक टिळकांना तर इंग्रजांनी पदवी दिली की अखिल भारतीय असंतोषाचे जनक, सामान्यापासून मजुरापासून तर धनाढ्यापर्यंत संपूर्ण भारत, नवे हिंदुस्तान इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी जागृत केला. तर अशा ह्या वंगभूमीत आणखीन एक नाव सोडतो मी, संपूर्ण जगाला मानवतेचा कारुण्याचा संदेश देणारी मदर टेरेसा. आणि आता लवकरच परत आपल्याकडे क्रिकेटचा फेवर सुरू होणार आहे. प्रतिपक्षाच्या कर्णधाराला 10 मिनिटं वाट पाहून खोळंबणणारा, आपण इंग्लंड विरुद्ध जिंकल्यावर सगळा बेबानून शिष्टाचार सोडून अंगातला शर्ट काढून हवेत फडकवणारा आपल्या सर्वांचा दादा सौरभ गांगुली, हा बंगालचाच. सुभाषबाबू बंगालचेच, मदर टेरेसा बंगालचीच, गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर बंगालचेच. अशा या पुण्यभूमीत आता कलकत्ता कोलकाता झालं, पूर्वी कलकत्ता होतं. सिमुलिया नावाचं एक उपनगर होतं. त्या उपनगरात दत्त घराणं होतं प्रसिद्ध, आणि यांचं घर कशाला एक हवेली. तुम्ही प्रतिशिर्डीचा राजवाडा पाहिला असेल जिथं भोजनगृह आहे, त्याच्या 10 पट मोठी अशी यांची हवेली होती. आता जेव्हा जेव्हा हा विषय येतो त्यावेळा मला 3 नावाचं फार एक वेगळं आकर्षण वाटतं. बघा, ज्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत, त्यांचे आजोबा वकील, पणजोबा वकील, आजोबा वकील आणि वडीलही वकील, 3.
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. माला भावलेल्या स्वामी विवेकानंद या एपिसोडमध्ये तुम्ही भावूक होणार मला ठाऊक आहे. स्वामी विवेकानंदाचा जन्म कुठे आणि कोणत्या प्रसंगात झाला, त्याच्यानंतर काय घडला, स्वामी विवेकानंदचे बालपण, त्याचे अनेक प्रसंग आपण ऐकत आहे आणि आपल्याला सांगत आहे आपले आदर्श प्रकाश वसंत फासे सर.
2: आज मी इथं आलो याला 3 जण कारणीभूत झाले. एक मला प्रेरित करणारे पांढरकरजी, दुसरं ज्या ठिकाणाहून त्यांचा मला काल फोन आला, पुणेरी आवाजचं कार्यालय आणि माझं मुलाखत घेणारे किंवा मला प्रवृत्त करणारे रमेश खाडेजी, म्हणजे पुन्हा 3. संक्रांतीचा दिवस होता, त्याला संक्रांत 12 जानेवारीला आली, 1863चा काळ. कळवळत होत्या त्या प्रसूती वेदनाने आणि इकडे सूर्योदय होतोय, मंगलाष्ट आरत्या चालू आहेत, उगळी नदीचा किनारा गजबजलेला आहे, देवालयातल्या घंटा वाजतायत, अशा सुप्रभाती इकडे सूर्योदय होतोय आणि इकडे त्या मातेच्या पोटी एक महान पुत्ररत्न जन्माला आलं. त्या मातेचं नाव होतं भुवनेश्वरी देवी. आणि आपल्या रीतिरिवाजानुसार नामकरणाचा दिवस आला त्यावेळा मी तुम्हाला सांगितलं 3 नावाचं मला प्रचंड आकर्षण आहे. 3, 9, 18 आजही बघा, 19, 3, 19, 9, 9, 18 पुन्हा त्याच्यात 3 आहे. तर यांचं ज्याला नाव ठेवायची वेळ आली त्याला पित्याला असं वाटलं की माझा मुलगा नरांमधला इंद्र आहे, नरांमधला नरवर आहे, श्रेष्ठ आहे, म्हणून त्यांनी नाव ठेवलं नरेंद्र, व्यवहारातलं नाव. इथं मला शिवाजी महाराजांची आठवण येते. सगळ्याच माता महान असतात, सामान्य कोणीच नसतं. अगदी हिरकणी माता केवढी महान होती की जिच्या नावाने एक बुरजाला नाव मिळालं. तर ही महान शिवभक्त होती, शंकराची उपासक होती आणि रोज शिवाची मनापासून प्रार्थना करायची आणि शिवाला वारंवार विनवणी करायची, आराधना करायची, मला एक चांगला तेजस्वी पुत्र दे. म्हणून शिवाच्या भक्तीने जन्माला आला म्हणून तिने नाव ठेवलं वीरेश्वर. आणि तुम्हाला माहितीये अलीकडे तर टोपण नावांचा धुमाकूळ आहे, पिंटू, बबलू, चिंटू, डॉली, पिंकी, तसं सगळ्यांचं लाडकं नाव बिले, म्हणजे नरेंद्र, वीरेश्वर आणि बिले, पुन्हा 3. असा हा 3 नावाचा अनोखा प्रवास आहे. हळूहळू नरेंद्र वाढू लागला, थोडा मोठा होऊ लागला, ते मी माझा पहिला भाग असा घेणार आहे की बालपण, मग थोडी किशोरावस्था, मग तारुण्यावस्था, मग गुरु कसा केला, मग गुरुचेन त्यांचे संबंध, त्यानंतर पित्याचा मृत्यू, यांना आलेलं नैराश्य, त्याच्यातून गुरुची भेट, मग काली मातेचा आशीर्वाद, मग गुरुच्या प्रेरणेने भारत भ्रमण, भारत भ्रमणानंतर शिकागो धर्म परिषद आणि शिकागो धर्म परिषदेतल्या कार्यानंतर भारतात आलेलं कार्य आणि त्यांच्यानंतर त्यांचं स्मरण का करायचं असा हा जीवन प्रवास मी उलगडण्याचा माझ्या दृष्टीने अल्पसा प्रयत्न करणार आहे. त्या अगदी बालपणाचं जर सांगायचं झालं

लहानपणी ते एके ठिकाणी आई बरोबर कीर्तन ऐकायला गेले. वृद्ध आजोबा कीर्तन सांगत होते. त्यांनी मारुती ही कशाची शक्ती आहे, बलाची आहे, ताकदीची आहे, त्या मारुतीचं आख्यान लावलं होतं. रसाळ आवाजात त्यांनी एक तास मारुतीचं सांगितलं. बाल नरेंद्र अगदी ऐकत होता आईचा पदर धरून. आणि कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यावर सगळेजण कीर्तनकाराच्या चरणधुली घेण्यासाठी धडपडू लागले. बाल नरेंद्रने आईचा बोट घट्ट धरलं होतं. आईने माथा टेकला. आईचा माथा टेकून झाल्यावर बाल नरेंद्रने आपलं इवलसं मस्तक त्या आजोबांच्या चरणावर ठेवलं. त्याला ते आजोबाच वाटत होते. आणि त्याला एक वाक्य आठवत होतं कीर्तनातलं, की मारुती हा अमर आहे, त्याला मृत्यू नाही. त्याने विचारलं, आजोबा मारुती अमर आहे ना? हो म्हणे. मग तुम्हाला भेटेल का? म्हणे का नाही भेटणार, तू प्रयत्न कर. कुठे भेटेल? गावाच्या बाहेर एक बाग आहे, त्या बागेत जा आणि त्याला भेट तू. तिथं देऊळ आहे त्याचं. आता छोट्या मुलांचा एक गाढ विश्वास असतो की मोठी माणसं खोटं बोलत नाही. आणि त्यात हे हरिभक्तपरायण, हरिनामाचा कायम गजर करणारे, हे असत्य कसं काय बोलणार? बाल नरेंद्रने संध्याकाळी तयारी केली. एक छोटंसं टोपलं घेतलं, त्यात विविध प्रकारची फळं घेतली, संत्र घेतलं, मोसंब घेतलं, सफरचंद घेतलं, थोडी द्राक्ष घेतली, दोन केळी घेतली. आणि ही छोटीशी टोपली डोक्यावर घेऊन बाल नरेंद्र हळूहळू हळूहळू करत गावाच्या बाहेरच्या बागेत आला. मारुतीच्या देवळापाशी आला. देवळाच्या तिथेच बसला बाहेर आणि मारुतीला मनापासून वंदन केलं आणि तो आराधना करायला लागला. या ठिकाणी मला नामदेवाची आठवण येते की तू जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. विठू माऊली मालिका जर कोणी पाहत असाल, नाही तर घरी विचारा त्याने काय हट्ट धरलं. शेवटी विठ्ठल खाली येतो आणि त्याच्या अन्न सगळं खाऊन जातो. तसं याने हट्ट धरला, मारुती राया मला भेटायला ये, तू का येत नाहीये? आता ह्या बालकाचा हट्ट कसा पुरवायचा? मारुती तर काही आला नाही, अंधार पडायला लागला. नरेंद्र शेवटी कंटाळला आणि नरेंद्र हिरमुसला होऊन घरी आला. आईला मुलाचा चेहरा लागलीच कळतो. तिने विचारलं, बिले काय झालं, का नाराज आहे तू, चेहरा का उतरला तुझा? त्याला बिलेनी सांगितलं, आई त्या आजोबांनी सांगितलं मारुती भेटेल, मी त्या देवळात 2 तास बसलो, रात्र झाली, तू काळजी करशील म्हणून मी आता परत आलो, पण मारुती काही भेटला नाही. माता भुवनेश्वरी देवी शिवभक्त होती, देवावर तिचा विश्वास होता. मुलाला ती सत्य सांगू शकत नव्हती की मारुती कस काय भेटणार, पण तिने त्याची समजूत घातली. म्हणे मारुती कुणाचा सेवक आहे? रामाचा. मग राम सांगेल ते काम मारुतीला करावं लागेल की नाही? म्हणे हो. मग रामाने मारुती रायाला काहीतरी महत्वाचं काम सांगितलंय, त्यामुळे मारुती येऊ शकला नाही. म्हणजे ही जी गोष्ट आहे, अगदी बालपणापासून नरेंद्रला एक चिंता कायम डोक्यात भेडसवायची, एक काळजी. त्याने डोळे मिटले की त्याला असा समोर गोल दिसायचा. नंतर त्याला असं वाटायचं आपल्या मागे काहीतरी एक तेजस्वी गोल आहे. तो मित्रांना सुद्धा विचारायचा आणि सतत त्याच्या मनात एक प्रश्न असायचा, देव आहे का? देव आहे का? देव म्हणजे काय? आणि ह्या प्रश्नाचा पिच्छा जवळजवळ प्रचंड काळ त्याचा पुरवलाय, पाठलाग केलाय. आणि ज्यावेळेला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, ते आपल्याला नरेंद्रने गुरु कसा केला याच्यात सापडेल. या ठिकाणी ही छोटीशी पहिली आठवण झाली बाल नरेंद्राची. दुसरं मला हे सांगायचं आहे की नरेंद्र अतिशय खोडकर होता. खोडकर म्हणजे इतक्या खोड्या. बरं, मोठी हवेली होती. त्या हवेलीमध्ये नोकर चाकर गडी माणसं, म्हणजे आज आपली श्रीमंतीची लक्षणं काय आहे, स्कॉर्पिओ आहे की नाही, कुठे आयटेन आहे का, म्हणजे मोठमोठ्या गाड्या, मोठमोठ्या दुचाक्या. त्यावेळेचं श्रीमंतीचं लक्षण काय होतं? दाराशी हत्ती आहे, गजांत लक्ष्मी. दाराशी मोठी बग्गी आहे जी लग्नाच्या वेळेला आपण वापरतो वारातीसाठी वगैरे. चांदीच्या ताटात जेवणं व्हायची अशी प्रचंड श्रीमंती. तरी याला हा प्रश्न सार. आणि घरात जवळजवळ 50-60 माणसं रोज जेवायला असायची आणि सगळ्यांची मुलं बाळं हा खेळत राहायचा, निरनिराळ्या खोड्या करायचा.
हा बाहेर जायचा आणि गटरीपाशी जाऊन लोळत यायचा आणि पकडा मला पकडा मला. याच्या खोड्यांनी सगळे बेजार झाले होते. पण एकदा संतापला, एकदा चिडला की कुणाचंच ऐकणार नाही. आणि असा तो संतापल्यावर कोणीतरी येऊन सांगायचं मातेला, माता भुवनेश्वरी देवींना, की अहो नरेंद्र खूप चिडलेला आहे, बिले कोणाचंच ऐकत नाहीये, चला लवकर. त्याला ती माऊली शांततेने स्वयंपाकघरातल्या मोरीजवळ जायची, कट्ट्यावर एक मोठा तांब्याचा छोटा हंडा असायचा तो घ्यायची, ते पाणी घ्यायची. नरेंद्र जिथं असेल तिथं त्याच्या डोक्यावरती पाणी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत होतायचे आणि नरेंद्र शांत व्हायचा. मी तुम्हाला जे सांगितलं देव आहे का देव आहे का, तर ध्यानस्थ नरेंद्र अशी एक आठवण सांगेल. सगळेजण खेळत होते. आजचे खेळ काय असतात? डबा एक्सप्रेस, लपाछपी, लपंडाव आणि कॉन्व्हेंटची संस्कृती आता सगळीकडे रुजलेली आहे. सिक्युरिटीवाला, सुरक्षा रक्षकवाला सुद्धा म्हणतो, झाडूवाला सुद्धा म्हणतो की माझा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये गेला पाहिजे, इंग्रजी शाळेत गेला पाहिजे. त्यामुळे ती संस्कृती कळणार नाही. पूर्वीचे खेळ काय होते? गुडघे फुटून यायचे, गोट्या खेळले जायचे, भोवरे खेळले जायचे, विटीदांडू खेळला जायचा, ते सगळे इतिहास जमाना हे त्याला खेळत होते. पण याने वेगळी स्टूम काढली. इथेही मला माझा आजोळचं आठवतं की माझी एक मामे बहीण रेल्वेत तिचे यजमान होते, ते तिकीट द्यायचे. तर ते काय म्हणायचे तिची मुलं, माझे वडील पैसे घेतात तिकीट देतात. आणि माझे मामा म्हणजे त्या पोरींचे आजोबा असे पैसे घेऊन दर शुक्रवारी बाजार चळा बसायचे आणि मग सगळे जे लोक कामगार आहेत त्यांना ते पैसे देणार. ते नातू म्हणायचे आमचे आजोबा पैसे देतात लोकांना. म्हणजे संस्कार कसे होतात. माझी मुलगी लहानपणी काही झालं की लाल फूल गणपतीला, पांढरं फूल मारुतीला, असे ते संस्कार होत असतात. तसं हा काय म्हणला की आपण डोळे मिटून बसू. कोण जास्तीत जास्त वेळ डोळे मिटून बसू शकतो पाहू. सगळ्यांनी डोळे मिटले, मग त्याच्यातही चुळबुळ सुरू झाली. एकाच्या डोळे उघडे, एका एक हळूच डोळा तिरपा करून पाहतो, अमुक पाहतो. आणि असे सगळे डोळे मिटून बसलेले होते. ती संध्याकाळची वेळ होती, आडगळीची खोली होती, कचरा वगैरे. आणि तेवढ्यात एकाने डोळे थोडेसे उघडले तर त्याला दिसलं एक सळसळत नाग आलेला आहे, पिवळा धमाक सळसळ करत येतोय. सगळ्यांची घाबरगुंडी उडाली, सगळे धूम ठोकत बाहेर पळाले. बरं नरेंद्राला धक हलवायला जाऊ काही, तो हाक मारल्या, अरे नोरेन अरे नोरेन, नरेंद्र कशाला जाग येते. आणि सगळे पळत सुटले. आरडाओरडा झाला, माता भुवनेश्वरी देवीच्या कानावर आला. त्यावेळेला घरात गडी माणूस कोणी नव्हतं, सगळ्या बाया होत्या. माता धावत धावत आली, ती दाराच्या उंबरट्यात पाहते तर तिथंच दात खिळ बसल्यासारखी बस उभी राहिली. तो नाग सळसळत वर आलेला होता आणि नरेंद्रच्या मस्तकावर त्याने आपला फणा धरला होता. काही बोललं तर काय होईल, नरेंद्राला चावला तर काय होईल. मातेचं काळीज येते, आईलाच समजू शकेल. तिने ताबडतोब डोळे मिटले आणि ओम नम शिवाय ओम नम शिवायचा धावा सुरू केला. तिचा जो दैवत आहे त्याची आराधना प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि थोड्या वेळाने तिने डोळे उघडले तर तिला असं दिसलं तिथे नाग वगैरे काही नाही. आणि तिने जाऊन घट्ट मिठी मारली मुलाला, अरे काय चाललंय, गदा गदा हलवलं. त्याला तो जागा झाला. म्हणजे इतक्या लहानपणापासून एकाग्रता. आपण ह्या लहानपणापर्यंत आलेलो आहोत. आणि पुढच्या वेळा मी तुम्हाला सांगेल, नरेंद्रालाही हा प्रश्न विचारला जायचा, तू कोण होणार, तू कोण होणार, मोठेपणी तू कोण होणार.

0: विनम्र बोला, साहसी बना, शक्तिशाली बना। सर्वात मोठा धर्म आहे आपण खऱ्या स्वभावाचे बना, स्वतःवर विश्वास ठेवा। उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका।
1: नमस्कार मित्रांनो, नक्कीच तुम्हाला प्रकाश वसंत फासे सरांचे संभाषण, स्वामी विवेकानंद यांच्या बालपणाचे जे प्रसंग त्यांनी सांगितलं आवडला असेल, आणि तुम्हाला जे प्रसंग आवडला असेल त्या प्रसंगासाठी तुम्ही नक्कीच SMS करा तुमच्या नावासकट। पुढच्या भागात तुमचे SMS ही नाव सोबत रेडिओवर अनाउन्स केला जाईल, आणि आम्हालाही आनंद वाटेल की तुम्ही हा प्रोग्राम खूप आनंदाने ऐकत असेल। आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज, आनंदी रहा, आनंद लुटा।

0: मित्रांशिवाय आयुष्यपूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, मी शीतल भिसे, तुमचे मनपूर्वक स्वागत करते रंग नवे या कार्यक्रमामध्ये। मागच्या भागात आपण काय ऐकत होतो, दादा लेखराज यांची मार्केटिंग पद्धत कशी होती। व्यापारासाठी ते जेव्हा राजघराण्यात जायचे तर मुलीला घेऊन जायचे छान छान सुंदर असे दागिने घालून सजवून, मग क्वीन विक्टोरिया ते पाहून एखादी ऑर्डर द्यायच्या, मग अशी त्यांना ऑर्डर मिळायची, मग तेच दागिने घरी गेले की पॅक करून दादा देत असत। मग आपण काय ऐकली गंमत त्यांच्या मुलीची, की त्यांना तो बक्कल खूप आवडला, म्युझिकवाला बक्कल।

मग त्या म्हणाल्या की मी नाही देणार, मला हवाय हा. मग दादांनी कसं त्यांना युक्तीने समजावलं, विचारलं शिळी चपाती खाणार का? त्या म्हणाल्या मी का खाऊ शिळी. मग तसंच हे जुनं झालं, मी तुला छान नवीन ह्याच्यापेक्षा सुंदर बनवून देईन. मग त्यांनाही वाटायचं हो हे जुनं आहे आपल्याला नको, आपण नवीन घालायचं. आणि मग नेक्स्ट डे त्या डिमांडही करायच्या. आणि मग दादाही म्हणायचे हो देईन ना बनवून, यापेक्षा चांगलं सुंदर बनवून देईन. आणि तीच दादांची मुलगी जेव्हा मोठी झाली, ती या ईश्वरीय यज्ञात म्हणजे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यामध्ये सेवेसाठी तिने जीवन समर्पित केलं. या ईश्वरीय यज्ञाचा त्या एक हिस्सा होत्या. त्यांचं नाव दादी निर्मल शांता. त्या कलकत्त्याला असायच्या, पूर्ण ईस्टर्न झोन सांभाळत होत्या. म्हणजे हे जे विद्यालय आहे ते विदेश, देश असे बऱ्याच ठिकाणी त्याचे सेंटर्स आहेत. मग तसं त्यावेळी कलकत्त्याचा पूर्ण ईस्टर्न झोन दादी निर्मल शांता ह्या सांभाळायच्या. आणि मग त्या जेव्हा लंडन टूरला गेल्या होत्या त्यावेळी तिथे कोहिनूर हिरा जिथे ठेवला आहे, जे पॅलेस आहे बंकिंगहम, ते पॅलेस बघायला गेल्या. आणि जेव्हा तेथे गेल्या तिथे ते बक्कल पाहिले त्यांनी, तेव्हा दादी म्हणाल्या हे तर तेच बक्कल ठेवलंय, यात म्युझिक वाजतं. त्यांना एकदम लहानपणीची आठवण आली, अरे हे तर तेच बक्कल आहे, यासाठी मी हट्ट करत होते नाही देणार म्हणून. आणि दादांनी सांगितलं हे तर जुनं झालं, मी तुला यापेक्षा सुंदर नवीन बक्कल देईन. मग दादींनी जेव्हा तिथे असलेल्या लोकांना सांगितलं यात म्युझिक वाजतं, मग तेव्हा तेथे जे सिक्युरिटी गार्ड असतात त्यांना विचारलं त्यांनी यात म्युझिक वाजतं का. त्यावर त्या गार्ड्सना संशय आला, ह्यांना कसं माहीत यात म्युझिक वाजतं. त्यावर त्यांनी दादींना विचारलं तुम्हाला कसे माहीत यात म्युझिक वाजतं. त्यावर दादींनी सांगितले माझ्या वडिलांनीच हा बक्कल बनवला होता आणि क्वीन विक्टोरिया यांना दिला होता, म्हणूनच मी सांगत आहे. मग काय, क्वीन विक्टोरिया यांच्या पर्यंत हा मेसेज गेला की पॅलेस मध्ये एक मॅडम आली आहे आणि ती बक्कल बघून म्हणत आहे की माझ्या वडिलांनीच तो बनवला होता कलकत्त्यामध्ये. आणि तेव्हा क्वीन विक्टोरिया यांनी स्पेशली दादींना भेटायला बोलवलं. आणि खूप वर्षांनी भेटल्यावर कसं भेटतात, अगदी अशा प्रकारे खूप प्रेमाने क्वीन विक्टोरिया यांनी दादींची भेट घेतली. सांगण्याचा भाव, दादांचे संबंधच तसे होते ना, कनेक्शन. आणि त्यांच्या नेचरमध्ये तर रागानं वागणंच नव्हतं. एकदा असं झालं की लहान मुलं मस्तीखोर असतात ना, चंचल नटखट, तुम्हाला तर माहीतच आहे. तेव्हा एकदा मॅनेजरला दादांनी हिऱ्याची पुडी दिली, दोन पुड्या दिल्या होत्या, आणि सांगितलं दुकानावर घेऊन जा. त्यावेळी मुलांनी ते बघितलं की पुड्या मॅनेजरला दिल्यात, दादा तर निघून गेले मॅनेजरला देऊन. आणि मग त्या मुलांच्या मनात आलं की आता आपण या हिऱ्यांचं काहीतरी बनवूया. मग मुलगा म्हणाला मला हिऱ्याची अंगठी पाहिजे, आणि मुलगी म्हणाली मला बक्कल पाहिजे. आणि मग दुसऱ्या मुलीने पण सांगितलं मला पण बांगडी असं काहीतरी हवंय. आणि जसं बघितलं मॅनेजरला दिलेत, मग मुलांनी काय केलं, सर्व हिऱ्याचं पॅकेट मुलं गेली आणि त्या मॅनेजरला जोरात धक्का मारून हात मारून सगळे हिरे पाडले. आता घेते इथे छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आप उन्हें कथित रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे रंग नवे या कार्यक्रमात। आपण काय ऐकत होतो ब्रेक पूर्वी? दादांनी हिऱ्याच्या पुड्या मॅनेजरला दिलेल्या मुलांनी पाहिलं आणि दादा तर निघून गेले म्हटल्यावर मुलांनी काय केलं, मॅनेजरला दिला धक्का आणि हात मारला। त्यामुळे काय झाले, सगळे हिरे खाली पडले आणि जसे हिरे पडले तसे एक एक हिरा शोधणं आता किती अवघड असतं तुम्हाला पण माहिती आहे। मग मुलांनी काय केलं असेल, जितके हिरे हातात येतील तेवढे हिरे मुठीत घेतले की इतके हिरे बस होतील। कारण प्रत्येकाने ठरवलं होतं की मला अंगठी हवी, कोण म्हणतंय मला बक्कल हवाय, कोणी म्हणतंय मला बांगडी हवी, आणि मग त्यांच्या मनात आलं की एवढं पुरेसं आहे, यात होऊन जाईल, माझं बक्कल बनेल, माझी अंगठी बनेल आणि बांगडी बनवण्यासाठी इतकं पुरेसं आहे। आणि मग तेवढे हिरे घेऊन मुलं गेली पळून। मुलांना काय माहिती हिऱ्यांची किंमत किंवा हिरा किती मौल्यवान असतो ते। मुलं ती घेऊन गेली। मुलं तर इनोसेंट असतात ना, त्यांना ते व्हॅल्यू नसते माहिती, त्यांना फक्त माहिती सा हे हिरे आणि हे मस्त, ह्याचं छान छान बनतं, त्यामुळे त्यांनी काय केलं आपणही बनवूया म्हणून ते घेऊन गेले। मॅनेजर दादांकडे गेला आणि दादा लेखराज यांना म्हणाला, दादा मुलांनी आज खूप मस्ती केली आहे, सगळे हिरे पाडले आणि जितके हातात येतील तेवढे हिरे घेऊन मुलं पळून गेली। दादा म्हणाले, काय हरकत नाही, तुम्ही निश्चिंत रहा, मी ते हिरे मुलांकडून घेईन काढून। मग दादा जेव्हा घरी आले तेव्हा मुलांना म्हणाले, हे बघा मुलांनो, आज तुमच्यासाठी मला काहीतरी बनवायचं आहे, तुम्हाला काय पाहिजे? मग काय? मग मुलगी म्हणाली, मला ते बक्कल पाहिजे। दादा म्हणाले, बरं ठीक आहे, तुझ्याजवळ किती हिरे आहेत? मग मुलगी म्हणाली, माझ्याकडे 15 हिरे आहेत। त्यावर दादा म्हणाले, 15 हिऱ्यांमध्ये थोडी बक्कल बनतं, त्यासाठी तर 25 हिरे लागतात। मग तू मला दे ते हिरे, मी तुला 25 हिऱ्यांचा बक्कल बनवून देईन। असं म्हणून मुलीकडून ते 15 हिरे घेतले। मग मुलाला विचारलं, तुला काय पाहिजे? त्यावर मुलगा म्हणाला, मला अंगठी पाहिजे। तुझ्याजवळ किती हिरे आहेत? मुलगाही म्हणाला, माझ्याकडे इतके इतके आहेत। त्यावर दादा म्हणाले, मी तुला खूप छान अशी अंगठी बनवून देईन, तुझ्याजवळ जे हिरे आहेत ते दे मला। असं म्हणून मुलाकडूनही हिरे घेतले। मग तिसऱ्या मुलीकडून पण अशाच पद्धतीने दादांनी हिरे घेतले। अशा प्रकारे दादा लेखराज कधीच मुलांवर रागावत नव्हते, ते युक्ती वापरून मुलांना समजवायचे। म्हणजे काय, मुलंही खुश आणि दादांचं काम पण व्हायचं। असे होते दादा लेखराज। अजून काही गोष्टी ऐकूयात। एकदा दादा बाहेरून कुठून येत होते आणि मुलं खूप मस्ती करत होती, खूप घरात घरात गोंधळ चालू होता। तेव्हा दादांच्या धर्मपत्नी जेवण बनवत होत्या, त्या चपात्या करत होत्या, हातात बेलण होतं। मग खूप मस्ती करतायत म्हणून त्यांनी त्यांच्या हातातलं बेलण दाखवलं मुलांना व म्हणाल्या, आता एक एक सर्वांना बसणार आहे, किती मस्ती करताय तुम्ही लोक। दादा दुरून येत होते, जसे दादांनी बघितले दादा म्हणाले, चला मुलांनो तयारी करा, आपण फिरायला जाऊया, या तयार होऊन आणि बसा गाडीत। असं म्हणून दादा आपल्या धर्मपत्नी यशोदा यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, आज तू जे मुलांना असं बेलन दाखवलंस, परत पुढे असं कधीच मुलांना बेलन दाखवू नकोस। त्यावर त्या म्हणाल्या, खूप गोंधळ घालत होते ना, खूपच मस्ती करत होते आणि म्हणून मी असं केलं। त्यावर दादा लेखराज म्हणाले, आज तू त्यांना बेलन दाखवलंस, पण पुढे जाऊन ते आपसात एकमेकांना वेलण दाखवतील, मग हे संस्कार कोण घडवतंय? म्हणून आपण आपल्या मुलांमध्ये असे संस्कार नाही टाकले पाहिजेत असे दादांचे विचार होते. घेते एक छोटासा ब्रेक,

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण काय ऐकत होतो की घरामध्ये मुलं एकदा खूप गोंधळ घालत होती, खूप मस्ती चालली होती। मग दादांच्या धर्मपत्नी ह्या चपात्या बनवत होत्या, त्यांच्या हातात बेलन होतं। त्यांनी ते बेलन दाखवून म्हणाले, आता एकेकाला हे बसणार आहे, खूप मस्ती करतात सगळे। आणि हे ऐकून मग दादा काय म्हणाले, मुलांना चला आपण फिरायला जाऊया, तयार होऊन या, गाडीत बसा। आणि तोवर त्यांनी धर्मपत्नीला काय विचारले की तू असं बेलन दाखवत होतीस, आता इथून पुढे असं कधीच करू नकोस, कारण तू फक्त त्यांना दाखवलंस पण ते आपसात एकमेकांना दाखवतील, मग हे संस्कार कोण घडवतंय? असे दादांचे विचार होते की संस्कार पण खूप चांगले मुलांना दिले पाहिजेत। मुलं सगळं आई वडिलांना बघूनच शिकत असतात, तेव्हा यापुढे कधीच असे बेलन दाखवू नकोस। मारणे तर दूर, पण असं दाखवणं पण बरोबर नाही, कारण तू फक्त दाखवलेस, मुलं फक्त दाखवणार नाहीत, ते आपसात त्याचा प्रयोग करतील। आणि म्हणून असे संस्कार आपल्या मुलांमध्ये नको व्हायला, आणि म्हणून असे वागायचे। तर अशा पद्धतीची दादांची विचारसरणी होती। आणि म्हणूनच जेव्हा कलकत्त्याहून बिझनेस वाइंड अप करायचा असा विचार करून ते सगळा हिशेब करत होते, तेवढ्यात त्यांना टेलिग्राम आलं हैदराबादहून की दादांचे काका जे होते ना ते खूप आजारी होते, ज्यांचं आपण म्हटलं ना ऐकलंय मागच्या भागात हिस्ट्रीमध्ये की त्यांचं किराण्याचं दुकान होतं, वडील गेल्यानंतर दादा त्यांच्या सोबतच राहायचे, ते दादा हैदराबादला होते, त्यांचा टेलिग्राम आला होता की ते खूप आजारी आहेत। आणि त्यांची शेवटची इच्छा होती दादा लेखराज यांना बघायची। आणि का अशी इच्छा होती, तर त्यांचे काका खूप मोठे व्यापारी होते आणि खूप संपत्ती होती त्यांच्याजवळ, आणि त्यांना मुलं नव्हती, त्यामुळे काकांना असं वाटलं माझ्यानंतर इतक्या साऱ्या संपत्तीचं काय, त्यापेक्षा हे चांगलं आहे की हे सगळं मी विल करून लखीराज बाबूला देऊन टाकेन, तो त्या संपत्तीचा सदुपयोग करेल, दान पुण्य करेल माझ्यानंतर। आणि म्हणून काका त्यांची आठवण करत होते। मग टेलिग्राम आल्यावर लगेचच दादांनी तिथले सर्व पार्टनरवर सोपवलं आणि म्हणाले, जो हिशेब कराल त्यावर मला विश्वास आहे, मी एक पण प्रश्न नाही करणार, मी आता निघत आहे हैदराबादला जाण्यासाठी। अशा प्रकारे सर्व पार्टनरवर सोपवून दादा लेखराज तेथून निघाले। आणि जेव्हा हैदराबादला पोहोचले, तेव्हा जसे दादा लेखराज तेथे पोहोचले, तोवर त्यांच्या काकांनी देहत्याग केला होता। आणि जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा पाहिले की काकांची बॉडी ठेवलेली आहे, तेथे जाऊन ते बसले आणि जसे काकांच्या शरीराकडे पाहत होते, तेव्हा पुन्हा ते ध्यानाच्या अवस्थेत गेले आणि त्यांना पूर्ण साक्षात्कार झाला की आत्मा कशी शरीरातून निघून जाते। आत्म्याचा साक्षात्कार झाला की आत्म्याचं निवासस्थान भ्रुकुटीच्या मध्यात आहे, माथ्यावर, दोन भुवयांच्या मध्ये, आणि तेथून शरीरातून निघून जाण्यापूर्वी आत्मा प्रत्येक इंद्रियांचा निरोप घेत आहे। तेव्हा भ्रुकुटीकडून पायापर्यंत जाते आत्मा आणि तेथून प्रत्येक इंद्रियाचा निरोप घेत घेत पुन्हा भ्रुकुटीच्या मध्यभागी येते आणि शेवटी तेथून आत्मा निघून जाते। आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल, जेव्हा पण कोणी मनुष्य देहत्याग करतो, तेव्हा सगळ्यात पहिले पाय थंड पडतात, जेथून आत्मा निरोप घेत घेत येते तो भाग थंड पडत जातो आणि सगळ्यात शेवटी मग मस्तक थंड पडते। आणि म्हणून पूर्वीच्या काळी डॉक्टर्स नव्हते ना, जेव्हा तेव्हा कसे समजायचे की व्यक्ती जिवंत आहे की त्याने प्राण सोडले? तर त्याच्यासाठी काय करायचे ऐकूयात आपण पण पुढच्या भागात. आता इथेच थांबत आहे.

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। मित्रांनो, आज देखील माझ्यासोबत श्री विवेक पुंतांबेकर, जे मुंबईला असतात आणि चित्रपटाचे चांगले अभ्यासक आहेत, विविध वर्तमानपत्रात त्यांचे समीक्षणात्मक लेख येत असतात आणि आज आपल्याशी ते सिनेमाच्या तांत्रिक बाजूबद्दल, ज्यामध्ये सिनेमातील रंगाचा प्रवास कसा झाला याबद्दल आपल्याशी कालपासून बोलता येते। पुंतांबेकर सर, पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो।
1: स्वागत सर्वांचं। मलाही बरं वाटलं, परत तुमच्याशी गप्पा मारायला आवडतात।
0: हो नाही, आणि खूप आणि मी मला म्हणजे काल भाग झाल्यानंतर मी विचार करत होतो की तुमच्यात एक छान शिक्षक दडलेला आहे, लेखक तर आहातच तुम्ही, पण अतिशयातले बारकावे त्यातली अगदी टेक्निकॅलिटी त्यातली इतकी सुंदर पद्धतीने तुम्ही सांगता अगदी, आणि मला वाटतं की हे खूप गरजेचं आहे आजच्या पिढीला सांगण्यासाठी की हा इतिहास जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत आपल्याला वर्तमान घडवता येत नाही, हे तितकंच खरं आहे।
1: तर मित्रांनो, मात्र खरं, कारण
0: हा बोला बोला
1: नाही, हे एकत्र खरं आहे, कारण काय हे तांत्रिक गोष्टी का सांगणार भाग आहे की आता तंत्र बदललंय, आता डिजिटल कडे गेलो आपण,
0: हो,
1: त्यामुळे लोकांना फिल्म बघायला मिळणं पण कठीण आहे। प्रोजेक्टर माहिती नसतील, फिल्मचे माहित नसतील, डिजिटल माहिती असतील, हे पुढच्या पिढीला कळावं हीच याचे मागचे कळवग आहे।
0: अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर, आणि आमच्या रेडिओ पुणे आवाजचा हाच उद्देश आहे की आपल्या इतिहासाचा आपल्याला पुन्हा एकदा शोध घ्यायचा, त्या

0: आणि आम्ही त्याला रिसर्च म्हणतो. आम्ही त्याला पुण्याचा जुन्या गोष्टीचा सर्च करायचा आपण. तर आपण आपल्या विषयावर येऊयात. कोणता म्हणजे सर, काल आपण बोलताना झनक झनक पाहायला पाहिजे हा शांताराम बापूचा जो सिनेमा होता त्याबद्दल बोलत होतो. त्यानंतरच्या भारतीय सिनेमामध्ये रंगाचं आगमन झालेलंच होतं, पण त्याचा प्रवास कसा होता पुढचा?
1: त्याच्यानंतरचा महत्वाचा टप्पा आला होता तो म्हणजे मदर इंडिया,
0: पुन्हा महबूबचा सिनेमा.
1: महबूब खान साहेबांनी आता त्यांनी आता मात्र त्यांनी पहिली चूक सुधारली होती. आता त्यांनी आता 35 mm वरतीच त्यांनी अख्खा मदर इंडिया शूट केला. आणि तोपर्यंत आपल्याला जर त्यांनी तेवढ्यासाठी त्यांचे जे कॅमेरा पण होते आरडी माथूर हा फरदेव इराणी फरदेव इराणी पण होते आरडी माथूर पण होते, त्या दोघांनाही मुद्दाम लंडनला शिकायला पाठवलं होतं की फोटोग्राफी शिकून या. आणि फोटोग्राफी शिकून ही माणसं आलेली होती. आणि मदर इंडिया त्यांनी शूट केलं पूर्ण जेव्हा कलर निगेटिव्ह वापर तुम्हाला मी मागे सांगितलं हायब्रिड प्रिंट आल्या होत्या
0: बरोबर.
1: आणि त्यामुळे जेव्हा निगेटिव्ह आणि टेक्निकलर पॉझिटिव्ह अशा तऱ्हेचा हा चित्रपट त्यांनी शूट केला. आता मदर इंडियाची गंमत अशी आहे की मदर इंडिया जर माहिती आहे स्टुडिओला सेटला आग लागली, भाजले, चित्रण थांबलं, मध्येच एकदा ते झुले ते झुल्यावरचं गाणं शूट करताना कॅमेराच तुटला, परत नवीन कॅमेरा परचेस करायला लागला. आणि या म्हणजे त्याच्यामध्ये महबूब खान अक्षरशः कफल्लक झाले. टेक्निकल प्रिंट्स काढल्या खऱ्या, पण कस्टमची 40,000 रुपये ड्युटी भरता येणं शक्य नव्हतं.
0: बर,
1: त्या प्रिंट्स सांताक्रूझ एअरपोर्टवर तशाच पडून राहिल्या.
0: बर,
1: निम्मीला जेव्हा कळलं की यांचे पैशासाठी यांचं प्रिंट आणलंय, तिने स्वतःचे दागिने गहाण ठेवले आणि महबूब खानना 40,000 रुपये रकमे दिले.
0: खरं तर म्हणजे निम्मीचा या सिनेमाशी तसा काही संबंधही नव्हता तसं पाहिलं.
1: हो, पण आपल्याला चित्रपटात आणण्याच्या मागे फार मोठा वाटा यांचाही होता महबूब खान साहेबांना
0: हे जाणीव ठेवून.
1: ही जाणीव तिने मला ठेवली होती आणि त्याच्यामुळे मदर इंडिया रिलीज झाला. आणि मदर इंडिया हे आज सगळ्यात कुठे ना कुठेतरी चालू असतं बरं का. हा एक चित्रपट आपला असा
0: होता.
1: आपली ऑफिशियली ऑस्करला पाठवलेली पहिली एंट्री होती लक्षात घ्या
0: मदर इंडिया.
1: पण आपण फक्त 5 गुणाने हरलो.
0: बरोबर.
1: असो, मदर इंडिया झाल्यानंतर त्याच कालखंडामध्ये आता करीब असिफ मुघल आजम बनवत होता. करीब असिफच्या डोक्यात आलं की आपण याचा काही भाग रंगामध्ये शूट करू. कोडॅक होमची फिल्म त्याने वापरली होती आणि परत त्याने तेच केलं होतं की आडी माथूरला ट्रेनिंग वगैरे घेऊन आणले होते आणि त्यांनी ते प्यार किया तो डरना क्या गाणं शूट केलं.
0: बरोबर.
1: आता इथे गडबड काय झाली होती की आरसे महाल जो वापरला होता त्यामुळे लाईट इतके रिफ्लेक्ट होत होते की रंग नीट दिसत नव्हते. मग कोणीतरी सुचवलं की कलर्ड रिफ्लेक्टर वापरा. कलर्ड रिफ्लेक्टर वापरले गेले पण कुठल्या तरी त्यातला एकच रंग प्रॉमिनंट दिसायचा.
0: बर,
1: काय करायचं काय करायचं, तर सेट तोडून नवीन करावा का काय विचारात असताना विके मूर्तींनी कागद के फुलचं केलेलं लाइटिंग त्यांनी पाहिलं होतं. कागद के फुलच्या वक्तनी की या गाण्यामध्ये जे पॅरल बीम्स दिसतात ना स्टुडिओच्या बाहेर.
0: करेक्ट. लाईट अँड शेडचा अतिशय सुंदर वापर करतात.
1: हा, बाहेर 5 रिफ्लेक्टर ठेवतात आणि मग सबड्यूज लाईट आत घेतात. ते तंत्र वापरून प्यार किया तो डरना क्या गाणं शूट केलं आणि कोडॅक लंडन कडे प्रोसेसिंगला फिल्म पाठवली. नॉर्मली 6 महिने तरी लागायचे पण चुकून ते आधी प्रोसेसिंगला घेतलं गेलं आणि कोडॅकने टेलिग्राम केला फार सुंदर जमलाय. त्यांनी टेलिग्राम केल्यानंतर शापूरजी पालनजी आणि के एस सी आणि माथूर हे लंडनला गेले. शापूरजी पालनजी एवढे वेडे झाले की त्यांनी कलर फिल्मचा स्टॉक परचेस केला की आधी तर पेमेंट कॅन्सल करा आणि अख्खा पिक्चर कलर मध्ये घ्या. पण मधुबालाचा जीव घेणं आधार इंडस्ट्रीला समजलेला होता त्यामुळे ती हयात असेपर्यंत पिक्चर घ्या म्हणून ते पिक्चर फक्त 2 रिळ त्यांची रंगीत केलेली आहे.
0: बरोबर.
1: बर, त्याच्यात जस्ट आधी पाकिजा ब्लॅक अँड व्हाइट मध्ये सुरू झालं होतं.
0: हो चित्रीकरण सुरू झालं होतं.
1: हा पण ज्या वेळेला मुघलायझमचा प्रीमियर पाहिल्यानंतर मीना कुमारीने सजेस्ट केलं की नाही हा सिनेमा रंगीत करा, म्हणून ब्लॅक अँड व्हाईट रद्द केलं गेलं आणि तिथे त्यांनी ते कलर मध्ये शूट करायला सुरुवात केली. जर बाकीचा वेळेत पूर्ण झाला असतं तर तो पहिला रंगीत भारतीय सिनेमास्कोप पद्धतीचा सिनेमा ठरला असता.
0: बरोबर.
1: आता थोडस विषयांतर की सिनेमास्कोप म्हणजे काय, तर सिनेमास्कोप म्हणजे त्यांनी एक थ्री डायमेन्शनल डेप्थ येण्यासाठी एकाच वेळेला समजा 60 डिग्री वरनं दोन वेगळ्या कॅमेऱ्यात शूटिंग केलं आणि ओव्हरलॅप केलं तर जे स्टिरिओस्कोप आपल्याला जो इम्पॅक्ट देतो ना तो इम्पॅक्ट देण्याचं तंत्र डेव्हलप झालं होतं. ते तंत्र फर्दर डेव्हलप केलं कोणी बॉश अँड लॅम कंपनीने. त्या तंत्रात एका वेळेला 3 प्रोजेक्टर लागायचे, वाईड स्क्रीन म्हणायचे त्या तंत्राला. वाईड स्क्रीन म्हणजे डेप्थ मिळायची, पण एका वेळेला 3 कॅमेरे आणि 3 प्रोजेक्टर हे कोणालाच परवडणार नव्हतं.
0: बरोबर.
1: म्हणून मग त्यांनी सिंगल लेन्स मध्ये त्यांनी सुरू केलं, त्याला त्यांनी नाव दिलं सिनेमास्कोप. मग बाकीच्या शूटिंग तिथे सुरू झालं. मधल्या कालखंडामध्ये शांताराम बापूंनी नवरंग काढायचा ठरवलं.
0: नवरंग
1: कसा काढायचा ठरवला, तर डोके भारात शूट करताना जखमी झाले होते,
0: डोळ्याला
1: बार बसला होता. ऑपरेशन परदेशात करायचं नाही, भारतातच करणार, पण जर ऑपरेशन यशस्वी झालं तर मला दिसणार, नाही तर मला दिसणारच नाही. पण तशा अवस्थेमध्ये या माणसाने टेप रेकॉर्डर मागवून घेतला, लक्षात घ्या. ऑपरेशन झाल्यानंतर डोळ्याला पट्टी आहे आणि शांताराम बापू अख्खं स्क्रिप्ट नवरंग सांगताय.
0: बर,
1: हे लक्षात घ्या की तिथे डोळ म्हणजे दृष्टी येईल की नाही माहित नाहीये. आणि हा माणूस असे स्वप्न बघतोय की असे रंग दाखवीत की जीवनाचे रंग दाखवणार आहे. आणि अतिशय सार्थपणे त्यांनी ते शूट केलं. परत तेच तंत्र वापरलं, जेव्हा कलरची निगेटिव्ह वापरली, टेक्निक कलरची पॉझिटिव्ह वापरली. पिक्चर लंडनला प्रिंटिंगला गेलं. आता परिस्थिती वेगळी होती. आता शांताराम बापूंकडे प्रचंड आदराने बघितलं जात होत. याच्यामधलं होळीचं गाणं
0: आहे, नटखट,
1: त्या गाण्यामध्ये रंगाच्या 22 शेड्स दाखवल्यात.
0: तब्बल 22 शेड्स. बरोबर.
1: कॅन यू इमॅजिन, बापरे, तिथे कोणा कोणे तो वेळेच झाले. अख्खा हॉलिवूडने झाला आम्हाला जन्मात कधीच दाखवलं नाही आणि एक भारतीय माणूस इतके उत्कृष्ट रीतीने करून दाखवतो. पडद्यावर ते गाणं बघा, खरोखर जाणवतं की त्या वेगवेगळ्या 22 शेड त्या काय वापरल्यात. मार्वलस, मार्वलस,
0: रिअली रिअली.
1: नवरंगला मिळालेलं दणदणीत यश, हे सगळं सुरू झालं. आता थोडस आपल्या आवाक्यात रंगीत सिनेमे यायला सुरुवात झाली आहे. पण तरी सुद्धा एक प्रॉब्लेम मुख्य भेडसावतोय की फॉरेन एक्सचेंज, तेव्हा फॉरेन एक्सचेंज मिळणं म्हणजे जाम लोची असायची.
0: हो हो, बरोबर.
1: मग आता याच्यावर काय करता येईल का, म्हणून सगळ्यांचे विचार चालू असतानाच एक जागतिक लेवलला जर्मनीमध्ये एक गमत झाली. जर्मनीचा आसपासचा जो मूळ कारखाना होता हा वुल्फेन गावात होता. अत्यंत उत्कृष्ट कारखाना होता आणि त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट आणि एक रंग, तुम्हाला मी म्हणलो ना की हिटलरच्या ज्या काही फिल्म आपण आता डिस्कवरीवरती बघतो त्या रंगाचा उपयोग करून झालेला आहे. तो कॅमेरा तो कारखान्यात होता आणि तिथून तो रंग ते बनवायचे संगीत फिल्म. दुसऱ्या महायुद्धामध्ये वुल्फेन गाव नष्ट झालं आणि वुल्फेन गावाजवळच अमेरिकन रशियन फौजा समोरासमोर भिडल्या आणि त्यांनी या वुल्फेन यांची जी लॅबोरेटरी होती त्यातले टेक्निशियन आणि टेक्नॉलॉजी त्या दोघांनी पळवून नेली.
0: बरोबर.
1: आणि तो कारखानाच नष्ट झाला. बर, आता ही साम्यवादी राष्ट्रांना फिल्मची गरज भासायला लागली. रशियाकडनं फिल्मचा पुरवठा येणं कठीण होतं. आधीच त्यांच्याकडे त्यांची स्केअर सिटी असायची, ते दुसऱ्याला कुठून देणार आहेत. मग या मंडळींनी परत पैसे जमवले आणि फोटोग्राफीचा कारखाना उभा केला. त्याला नाव काय द्यायचं, कारण अख्खा नाव तर आता ते पूर्व पश्चिम जर्मनीकडे गेलं. म्हणून त्यांनी त्या वुल्फेन गावाची आठवण म्हणून त्यांनी त्याला नाव ठेवलं ओरिजिनल वुल्फेन. त्याच्यातली पहिली अध्याक्षरं घेऊन ओपो लॅबोरेटरीज तयार झाली. कळलं का? आता बरं, या मंडळींना रंगीत फिल्मची चणचण भासायला लागली. आता टेक्नॉलॉजी नाहीये, टेक्निशियन नाही आहेत काय करायचं म्हणून पूर्व जर्मनीमध्ये आव्हान केलं गेलं की जर कोणाला यातली काय माहिती असेल तर पुढे या आपल्याला परत सुरू करायचं आहे. एका टेक्निशियनने सगळी माहिती मायक्रोफिल्मच्या स्वरूपात रेकॉर्ड करून ठेवली होती. त्या रंगाला त्याने नाव दिलं ओरिओ कलर. आता आपल्याकडे अंबालाल पटेलनी अप्पाची एजन्सी घेतली होती, त्यांनीच ओरवोची एजन्सी घेतली आणि ओरवोने एक आपला टेक्निक पाठवला इथल्या मुंबईचा होतो वॅन डी अवेरा. आपण जुने चित्रपटाच्या टायटल्स बघा, कलर कन्सल्टंट वॅन डी अवेरा हे नाव दिले. आणि आता बरं आता निर्माते आपले खुश झाले कारण आता इथे स्वस्ता मधला कारण पूर्व जर्मनीत येणाऱ्या वस्तूंची आयात कर कमी होता त्याच्यामुळे ती स्वस्तातली फिल्म होती. बरं ही मंडळी केमिकल्स पण द्यायला तयार होती.
0: बरोबर.
1: मग आपल्याकडे काही फिल्म्स काही एक डॉक्युमेंटरीज एक दोन वेळा या ओरवो कलर मध्ये शूट करायला सुरुवात केली.
0: बरं
1: पण ओरवो कलरचा एक तोटा असा होता की याचा वॉश निळा होता,
0: निळ्या रंगाचा.
1: भारतासारख्या देशात जिथे स्वच्छ सूर्यप्रकाश असतो तिथे हा निळसर रंग विचित्र वाटायला लागला. पण पर्यायचा आता उपलब्ध होत होता. मग मुंबईमध्ये रॅमनॉड रिसर्च लॅब नावाची एक सिनेमा लॅबोरेटरी सुरू केली.
0: बरं
1: या लॅबोरेटरीमध्ये सगळ्या निर्मात्यांनी आपले पैसे उचलले आणि यांनी याला सांगितलं की याच्यात तू संशोधन चालू कर की आम्हाला वेगवेगळ्या तू प्रयोग करून कुठली निगेटिव्ह आणि कुठली पॉझिटिव्ह वापरली तर आम्हाला बराचसा टेक्निकल अशी मिळता जुळता रिझल्ट मिळू शकेल.
0: बर
1: तर त्यावेळेला जेव्हा प्रयोग चालू झाले एक प्रचंड मोठी डिस्कवरी झाली की इस्टवन कलरची निगेटिव्ह आणि ओरवो कलरची पॉझिटिव्ह जर वापरली
0: बर
1: आणि जर फिल्टर्स वापरले आणि टेम्परेचर सेट केलं तर 80% मॅचिंग असलेला प्रिंट आपल्याला 4% मिळतात. हा एक मोठा शोध होता. दुसरं असं की त्यांची जी केमिकल्स होती त्याच केमिकलमध्ये इस्टवन कलर, ओरवो कलर, फुजी कलर, गेवा कलर, आईस्को कलर हे सगळे कलर त्याच केमिकलमध्ये वापरता येत होते.
0: बरोबर.
1: म्हणजे जी अमेरिकन फिल्म कंपन्यांची मोनोपॉली होती ही मोनोपॉली तुटली. झालं ही मोनोपॉली तुटल्यामुळे स्वाभाविकपणे आता आपल्याकडे स्वस्तात उपलब्ध झालाय. मग पण अजूनही थोडस काय झालं होतं आपल्याकडे की पहिले काही रंगीत सिनेमा जे काय आले ते मयूर पंख किंवा बादशाह वगैरे जे रंगीत आले होते ना ते चालले नव्हते. अशी भावना होती की रंगीत सिनेमा आपल्याला दार्जिंग नाही. त्यानंतर बापूंनी दोन रंगीत सिनेमा काढून ते प्रूव्ह करून दाखवलं होतं की असं काही नाही आहे. पण कुठेतरी सिनेमाचे हॉलिडे हॉलिडे इन बॉम्बे नावाचा सिनेमा होता शशी कपूरचा तो इंटरवल नंतर कलर होता. अशा सिनेमातलं एक गाणं कलर होतं
0: पाटली कलर सुरू झाले असे.
1: अशा पाटली कलर अशी प्रोसेस सुरू झाली. मग त्याच्यानंतर एक निर्माता पुढे आला त्याने पिकनिक नावाचा सिनेमा काढला. त्या तंत्राने केला गेला की इस्टवन कलरची निगेटिव्ह ओरवो कलरची पॉझिटिव्ह पण त्या निर्मात्याला सुद्धा खात्री नव्हती की पिक्चर धंदा करेल.
0: बरं
1: म्हणून त्याने त्याच्या तीनच रंगीत प्रिंट काढल्या.
0: बरं
1: आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे पिक्चर फारसा धंदा करून नाही गेलं. पण आता पिकनिकचे जे शिल्लक प्रिंट आहेत ना आपल्याकडे या प्रिंट्स या ब्लॅक अँड व्हाईट आहेत. बरं का.
0: बरं
1: आता बिफोर यू वगैरे चॅनलवर पिकनिकची जी गाणी दिसतात आपल्याला ती ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिसतात. तर ते एक इंडस्ट्रीवर एक प्रकार नंतर सुरू झाला होता की टेलिव्हिजन जेव्हा आला तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट होता तेव्हा रंगीत सिनेमाच्या ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट्स काढणं हा प्रकार अमेरिकेचा नंतर आपल्याकडे पण झाला होता.
0: बरोबर.
1: पिकनिकला याच्यानंतर पिकनिकला जे रिझल्ट बघितल्यानंतर एस मुखर्जींनी जंगली हा शूट केला.
0: बरं
1: जंगलीच्या
0: वेळेस जे आपल्याला आता थोडंसं ब्रेकसेट थांबायला लागेल आपण कारण जंगली हा असा सिनेमा आहे की ज्यानं खऱ्या अर्थानं भारतामध्ये रंगीत सिनेमाचा अध्याय सुरू केला. तर आपण आता ब्रेक घेऊ. ब्रेकवर जाण्यापूर्वी मगाशी आपल्याला ज्याचा उल्लेख केला होता नैरंगच्या गाण्याचा आणि ज्यातलं होळीचं गाणं जे होतं जे पॉम अगदी अख्खं हॉलिवूड देखील चकित झालं होतं ते गाणं आपण ऐकूयात. आता होळीचं गाणं त्या रे जा रे हटे नटखट Thank you.
2: नार नवेली भोरी भोरी ग्वाल नकी छोरी चली चोरी छोरी मुख मोरी मोरी मुस्काए अलवेली कंकरी गले में मारी कंकरी कन्हई ये ने पकड़ी बाह और की अटखेली भरी पिचकारी मारी सरा भोली परी हरी बोली।

0: ब्रेकनंतर पुण्याचं सर्वांचं स्वागत. आपण ऐकत आहात बात पुरानी बडी सुहानी. आपल्या सोबत आहे श्री विवेकजी कुमतांबेकर. कुमतांबेकर सर, आपण 5 दशकाच्या प्रारंभी आलेला सिनेमा जंगली याच्याबद्दल आता बोलणार आहोत. काय गमती जमतीत या सिनेमाच्या रंगीतपणाबद्दलच्या?
1: नाही, मुळात कसं झालं होतं की थोडस जंगलीच्या वेळेला जंगली आणि त्याच्यानंतर आलेलं प्रोफेसर याच्या आधी कोडॅकने आपल्या कॅमेरामनला ट्रेनिंग दिलं. लक्षात घ्या, कोडॅकने तिथे बोलवून टेक्निकलर आणि इंस्टॉल कलरचं पूर्ण ट्रेनिंग आपल्या लोकांना मिळालं. तोपर्यंत ही कॅमेरामन मंडळी ना कोणाचं तरी असिस्टंट कुठेतरी बघून ते कर असा प्रकार चालायचा. ते शिकल्यानंतर मग जंगली शूट करताना तशा फारशा अडचणी झाल्या. फक्त जंगलीमध्ये प्रॉब्लेम काय व्हायचा, सायरा बहुत नवीन होती आणि नवखी होती, बुजरी होती, त्यामुळे तिला शमी कपूरची भीती वाटायची.
0: बरोबर.
1: म्हणून त्याचे रिहर्सल संजीव कुमार वर करायचे आणि फायनल शॉट शमी कपूर द्यायचा.
0: अरे बापरे, ही नवीन माहिती वर काय की शमी कपूरचे संजीव कुमार,
1: कारण फिल्माला स्कूल ऑफ ऍक्टिंग होता ना मुखर्जी बंधूंचं, त्यातले विद्यार्थी होते सगळे.
0: हो हो हो
1: कळ का? पण थोडस जंगलीच्या थोडस मी मागे जातो. याच्या आधी पाकिजा अर्धवट राहिलं, त्याच्यानंतर शौर्य नावाचा एक निर्माता होता, त्याने एक पहिला रंगीत सिनेमास्कोप हिंदी पिक्चर काढला, प्यार की प्यास.
0: प्यार की प्यास, यस यस.
1: आणि त्याची त्यातलं यश माफक मिळालं, फारसं चाललं नाही पण त्याचं संगीत चांगलं होतं. पण त्याचं पहिला रंगीत सिनेमास्कोप सिनेमा म्हणून त्याची नोंद नक्की घ्यायला लागेल.
0: बरोबर.
1: दुसरं असं थोडस 50च्या दशकामध्ये आपल्याकडे एक सौरभ मोदी झपाटला होता त्याची किरण आम्ही काढण्यासाठी, तर त्याने इन्सिस्ट केलं होतं की मला हा सिनेमा टेक्निकलर मध्ये पूर्णपणे टेक्निकलर हवा आहे. तर त्यानं कोडॅकने सांगितलं की आमची माणसं येतील, कॅमेरामॅन आमचा, प्रोसेसिंग आमची माणसंच करतील, त्यांना ताजमहल हॉटेलमध्ये ठेवायला लागेल आणि बेकही भारतीय माणूस आज जाता कामा नये, असं सगळं हे वापरून हा भारतातला एकमेव असा सिनेमा होता की ज्याची निगेटिव्ह पॉझिटिव्ह टेक्निकलर होती.
0: झाशी की राणी.
1: झाशी की राणी. पण दुर्दैवाने झाशी की राणी पिक्चर बकवास निघालं आणि त्याच्या प्रिंट्सही आता नाहीत. आता झाशी की राणी युट्यूबवर मिळतो पण तो ब्लॅक अँड व्हाईट आहे, संगीत नाही. पण जंगलीच्या याच्यानंतर सगळी समीकरणं बदलायला इथं सुरुवात झाली.
0: बरोबर बरोबर.
1: राज कपूरने संगम हा आधी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये शूट करत होते. त्याचं नाव होतं घरोंदा. संगमचं मूळ नाव आहे घरोंदा.
0: हो हो हो.
1: 10 रिअल राज कपूरने शूट केली होती, ती कॅन्सल केली आणि त्याने ठरवलं की आपण आता इथे हा रंगीत काढायचा. तर त्या कालखंडात काय गरज झाली होती, टेक्निकलर मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे व्हायचं होतं म्हणून मुंबईला वरळीला कोडॅकची स्वतःची मोठी बिल्डिंग उभारली गेली. पण आपल्याकडची जी कम्युनिस्ट लॉबी होती ना, त्यांनी या लोकांना येऊन दिलं नाही. मग राज कपूरने असं ठरवलं की त्याने हॉलिवूडचा अभ्यास केला होता, त्याचा जो कॅमेरामन होता रघु कर्मकार, लोकांना कर्मकार कर्मरकर नाही हा बंगाली
0: कर्मकार डायरेक्टर.
1: हा डायरेक्टर एक्झॅक्टली. तर राघू कर्मकारला यांनी लंडनला पाठवला होता. राघू कर्मकार शोलेचं ज्यांनी शूट केला होता ते द्वारका दिवेचा, ही मंडळी आणि आपले जयवंत पाठारे ही मंडळी तिथे शिकायला गेली होती, ती फुल टेक्निक शिकून आली होती. आणि मग राज कपूर साहेबांनी इस्टवन कलरची निगेटिव्ह आणि टेक्निकलर पॉझिटिव्ह हा एक पर्याय त्यांनी निवडला. आणि हा पर्याय सगळ्या बाकीच्या हायब्रिड ब्रीड मधला सगळ्यात सुरेख पर्याय, कारण इस्टवन कलर हा टेक्निकलरची मिळता रूप आहे.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे त्याच्या ज्या प्रिंट्स निघाल्या त्या प्रिंट्स खूप छान पद्धतीने शूट झाल्या. बरं, झालं काय इथे राज कपूरने, बरं तोपर्यंत आपल्याकडे फिल्म सेंटरमध्ये निगेटिव्हचं काम झालं होतं. निगेटिव्हचं काम आपल्याकडे यायला सुरुवात झाली होती, त्यामुळे थोडेसे ते स्पेशल्स वगैरे रिझल्ट पण करत होते. मग पॉझिटिव्ह प्रिंट काढायच्या होत्या. पण राज कपूरने त्यावेळेला, मी मगाशी तुम्हाला म्हटलं परकी चलनाचं म्हणलं होतो, राज कपूरने 30,000 रुपयाचं परकी चलन मागितलं होतं, त्याला फक्त 8,000 रुपये सँक्शन झाले होते. मग त्याच्या टेक्निकल प्रिंट्स ज्या निघायच्या होत्या त्याचे सगळे पैसे रशियन लोकांनी दिले होते. कळलं का?
0: हो.
1: तर संगम यशस्वी झालं, मग आलं प्रोफेसर आणि मग हळूहळू करत करत या ठिकाणी आपण एस्टॅब्लिश व्हायला.
0: बरोबर बरोबर.
1: आणि मग चित्रपटाची बजेट मध्ये यायला सुरुवात झाली. आता म्हणजे सिनेमा आपल्याकडे स्वस्तामध्ये तयार होत आहे. तिथे ती प्रकार आहे. आणि हे होत असताना काय होतं की कॅमेरामॅन साहेब शहर होते. कोणाकोणाची एकावर घ्यायची सगळे के के महाजन पासून ही जी काही मंडळी होती ना यांनी रंगामध्ये विलक्षण प्रयोग केले. वी के मूर्तींना गुरुदत्तला रंग मिळाला नव्हता पण गुरुदत्तने जेव्हा हे रंगाची सिस्टीम सुरू झाली ना तेव्हा गुरुदत्तने चौधरी त्याच्या गाणं आहे ना ते रिशूट केलेलं आहे. बरं का?
0: हो रिशूट केलेलं आहे. बरोबर.
1: हे गाणं रिशूट झालेलं आहे परत कलरमध्ये. त्याच्यानंतर म्हणजे पाकिजा जेव्हा बरत होता पाकिजाचे मूळ कॅमेरामन जोसेफ बिरसिंग बरोबर होते ते वारले. मग अनेक फोटोग्राफर्स तिथे वापरले गेले. त्याच्यामध्ये वी के मूर्ती आहेत चलो दिलदार चलो आणि मौसमाय आशियाना हे वी के मूर्तींनी शूट केले होते.
0: बर बर बर.
1: आज हम अपनी दुआओं का असर देखेंगे क्लायमॅक्स आणि विजय हे अरविंद लाड राजश्रीचे कॅमेरामन होते. त्यांनी शूट केलेलं आहे. आणि बाकीच्या बाबतीमधलं खरं मोठं आव्हान असं होतं की मध्ये 12 वर्षाची गॅप गेली होती आणि ते 12 वर्षाच्या गॅप मधनं तो कलर परत तशा टाईपचं परत रिक्रिएट करायचं होतं हे अवघड काम.
0: खरंय खरंय.
1: पण ते केलं गेलं. तुम्हाला फक्त आपण जर एक्सपर्टली मायन्यूटली बघितलं तर आपल्याला मागे घेतलेली फिल्म आणि आताची फिल्म यातला फरक जाणवतो नाही तर तुम्हाला समजणारही नाही.
0: बर बर
1: बर. याच्यात गंमत बघा हे झाल्यानंतर इथल्या लॅबोरेटरी सेटअप झाल्या मुंबईमध्ये बॉम्बे फिल्म लॅबांकडे त्यांच्याकडे प्रोसेसिंगचं काम चालू झालं. फेमस मध्ये उशिरा चालू झालं. फेमस ही मुंबईतली भारतातली सगळ्यात जुनी लॅबोरेटरी होती. पण त्यांचं काय होतं ते इंडियन न्यूज रील करायची अख्खा न्यूज रीलचा कोटा त्यांचा होता त्यामुळे त्यांनी परवा केली नव्हती. त्याच्यानंतर फिल्म सेंटरने अनेक ठिकाणी लॅबोरेटरी सुरू केल्या. त्याच्यानंतर प्रसाद प्रोडक्शन्स प्रसाद प्रोडक्शनने तिथे त्यांची लॅबोरेटरी सेटअप केली. आणि गंमत सांगतो प्रादेशिक चित्रपटामध्ये रंगीत सिनेमांची बाजी मारली ही फक्त मद्रासी सिनेमांनी.
0: बर.
1: 1952 सालापासूनच त्यांच्याकडे रंगीत सिनेमा बनायला सुरुवात

0: साली तेलगूमध्ये 1956 साली बघायला सुरुवात झाली. पण आपल्याकडे दुर्दैव मराठीचं दुर्दैव असं की मराठी जे आहे एकतर बजेट कमी असायचं आणि थोडं गलथानपणा, मी गलथानपणा शब्द वापरतोय की टेक्निकली आपले सिनेमे परफेक्ट व्हावेत यासाठी मेहनतच घेतलेली,
1: जाणूनबुजून मेहनत घेतली नाही.
0: आता मला सांगा, राजा परांजपे हा ग्रेटेस्ट डायरेक्टर मराठीचा हा गुरुज, पण संकलन या माणसाला येत नसेल. असं नाहीये, संकलक आणि दिग्दर्शक हा एक असला ना की तुम्हाला तांत्रिक दृष्ट्या बऱ्याच गमती करताय.
1: बरोबर बरोबर,
0: त्याचा विचारच झाला नाहीये. आणि त्याच्यामुळे मराठी सिनेमाची डेव्हलपमेंट आपली फारच विचित्र पद्धतीची वागली. म्हणजे शांताराम बापूंनी 65 साली ज्या वेळेला ये मराठीची नगरी काढलं, प्रभाकर बंचीकरांची एंट्री होती, पण सिनेमाची भट्टी जमली नव्हती. सिनेमा काहीतरी विचित्र भडकटला आणि तो सिनेमा खरं म्हणजे हा तीन भाषेतला सिनेमा होता बरं का, इंग्रजी मराठी आणि हिंदी मध्ये होता.
1: बर,
0: पण हा चालला नाही, तो इतका दुर्लक्षित गेला की अनेक आपल्याकडचे सोपा पत्रकार आहेत का,
1: हो त्यांनी म्हणजे
0: पिंजरा असा धरला जातो. म्हणजे मी बऱ्याच जणांना सांगतो की अरे ताई तुम्ही चित्रपट कोर्स काढून बघा, त्याच्यातली एंट्री बघा यार, पण काय काही असो. आता दादा कोंडकेचे चित्रपट चालायला लागल्यानंतर शांताराम बापूंनी जेव्हा ठरवलं की आता पिंजरा करायचा आहे, तेव्हा त्यांनी असं ठरवलं की मी दाखवून देतो की गरज नाही तुम्हाला मुंबईचे स्टुडिओ घेऊन रंगीत सिनेमा काढायची, कोल्हापूरमध्ये तुम्हाला रंगीत सिनेमा काढून दाखवतो. अख्खा पिंजरा शांतकिरण स्टुडिओ कोल्हापूरमध्ये शूट झालेला आहे बरं का, राजकमलमध्ये नाही.
1: नाही नाही, बरोबर, शांतकिरण मध्ये झाला.
0: आणि हा, आणि आता फुजी कलर सारखा स्वस्तातला कलर सुद्धा वापरून किती सुंदर रंगसंगती त्या सिनेमात होती
1: बघा. पिंजरा हा सिनेमा फुजी कलर मध्ये होता.
0: हा, पिंजरा फुजी कलर होता, ये मराठीची नगरी इस्टमन कलर मध्ये होता.
1: आणि त्यानंतर शांताराम बापूंनी हिंदी सिनेमा देखील काढला होता तो पिंजरा नावाने, हिंदीत पण केला होता त्यांनी, तो
0: हिंदीत केला होता.
1: हा
0: बरोबर आहे.
1: हा, आणि त्याची मला एकदम मध्ये डीव्हीडी अशी पुण्याच्या एका रस्त्यावर मिळाली होती त्याची डीव्हीडी, आणि त्यामध्ये नीरज फुलेंच्या ऐवजी राजा गोसावी मला वाटतं त्यामध्ये आहे त्या सिनेमामध्ये, त्या हिंदी पिंजरामध्ये. ठीक आहे, विषयांतर होते आपलं. तर मराठीमध्ये पिंजरा मग खऱ्या अर्थानं यशस्वी घोडदौड सुरू केली रंगीत सिनेमाची. त्यानंतर त्यानंतर कुठला
0: बाळागाव कशी अंगाई उर्व कलर मध्ये निघालं.
1: हो बरोबर.
0: त्याच्यानंतर बरेच एक 5-6 असे रंगीत सिनेमा घेऊन परत आम्ही ब्लॅक अँड व्हाईट ला गेलो.
1: हो, ते काय झालं, ते का बरं आपण परत उलटे काढू.
0: हेच इथले फायनान्सर, इथले एक तमाशापटामध्ये आम्ही अडकलो.
1: हो बरोबर आहे.
0: आम्ही शहरही फोकस कधी केला, टुरिंग टॉफीचा आमचा धंदा आम्ही पकडला.
1: हो हो हो, बरोबर बरोबर.
0: आणि मग त्याच्यामध्ये टुरिंग मध्ये हे चालतं म्हणून ते चालतं होत गेलं. हा सगळा ट्रेंड बदलला कधी की ज्या वेळेला हे आले कोण, महेश कोठारे. महेश कोठारेंनी जेव्हा रंगीत चित्रपटाची निर्मिती चालू केली तेव्हा त्यांनी विचार केला आपण टेक्निकली परफेक्ट व्हायलाच पाहिजे, 60 mm वरती पिक्चर शूट करायचे आणि 35 वरती एनलार्ज करायचे. मला सांगा त्या चित्रपटाच्या क्वालिटीमध्ये फरक येणार की नाही, यापेक्षा तुम्हाला 16 वर शूट करायचं असेल तर स्पेशल फिल्म वापरायला लागते. तुम्हाला ते शूट करताना एनलार्ज करताना काही गोष्टी गाळल्या जाऊ नयेत म्हणून विचार करायला, तो काही विचार आपल्याकडे केलेला नव्हता.
1: बरोबर.
0: आणि मग हे ज्या महेश कोठारे आणि कंपनीचे चित्रपट चालायला लागल्यानंतर मराठी चित्रपट रंगीत झाला.
1: बर, मग त्याला 80 दशक उद्यावलं परत एकदा रेग्युलरिटी येण्यासाठी.
0: हो बघा ना, म्हणजे आपल्याला वाईट काय वाटतं की इथे मराठी माणसाने केलेले प्रयोग ते सुद्धा आम्हाला अडॉप्ट करता येऊ नये.
1: बरोबर. शांताराम बापूंनी केवढ्या महत प्रयासाने हे केले होते प्रयोग 50 दशकामध्ये ते सुद्धा.
0: हो, आता गमत बघा की आता गाईड बनलं, गाईड जेवढ्या सुद्धा काय झालंय, गाईडचं प्रोसेसही भारतात नाही झालेलं बरं का.
1: बर,
0: ते पॅथे लॅबोरेटरीज न्यूयॉर्क त्यांनी केलेलं आहे.
1: बर,
0: आणि गाईड हा सिनेमा पॅथे कलर मध्ये घेतलेला आहे. पॅथे कलर मध्ये, हा सांगतो तुम्हाला, पॅथे ही मूळ फ्रेंच कंपनी, त्यांनी अमेरिकेमध्ये जेव्हा ब्रँच काढली त्यावेळेला त्यांनी इस्टमन कलर त्यांनी डेव्हलप केला.
1: बर,

0: इस्टेबल कलरच्या शेड त्यांनी पूर्ण बदलल्या आणि त्या कलरला त्यांनी नाव दिलं पॅटे कलर. गाईड हा पॅटे कलर मध्ये शूट झालेला पिक्चर आहे.
1: बर.
0: आणि त्या वेळेला तुम्ही गंमत बघा की यांना शूट करायचंय. विजय आनंद हा क्रिएटिव्ह डायरेक्टर, प्रश्नच नाही. तेरे मेरे सपने एक रंग हे गाणं शूट करायचंय. संदीप प्रकाशात शूट करायचंय. आता संदीप प्रकाश उदयपूरला रोज संध्याकाळी फक्त 6:45 ते 6 या 15 मिनिटांमध्येच मिळतो. सॉरी 6 ते 6:15. सगळ्यांनी त्याला वेळात काढलं. त्यारे तू लॅबोरेटरी मध्ये प्रिंट कर, तुला कलर त्याप्रमाणे ऍडजस्ट करते. म्हणून नाही नाही मला हे गाणं इथे असंच पाहिजे. आणि कॅमेरामन फली मिस्त्रींनी झाडाच्या सावलीमध्ये कॅमेरा फिट केला आणि 10 दिवस लागले ते गाणं त्यांना शूट करायचं.
1: बरोबर.
0: आता शेवटचा दिवस उजाडला. शेवटचा दिवस आहे. आता विजयानंदने सांगितलं आज ह्या टेलिकॉस आपल्याला शूटिंग आटपलंच पाहिजे, उद्या आपलं युनिट हलणार आहे तिथून. तुम्ही गंमत बघा, त्या गाण्याचा टेक ओके व्हायच्या 1 मिनिटाआधी देवानंद वैद्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि घड्याळ बघितलं. तो शॉर्ट सिनेमामध्ये तसाच आहे. तुम्ही बघा तो 6:15 झाले का बघत होता. आणि पण ते गाणं ज्या मूडने टिकलं गेलंय आपल्या कॅमेरामधला मानायला पाहिजे यार.
1: फारच सुंदर, फार सुंदर आहे तिथे. आणि गाण्याच्या सॅक्सोफोन त्यातला वगैरे हे तर वेगळ्या गोष्टी आहेत. पण आता लोक आपले जे श्रोते ऐकत आहेत कार्यक्रम ते या अँगलनं देखील आता गाण्याकडे पाहू शकतील. आता त्यातलं संदीप प्रकाश शूट करण्यासाठी गोल्डीनं काय मेहनत घेतली होती.
0: खरे खरे खरे. मग असा कालखंड चालू असताना मग आता डिजिटल तंत्र आलं.
1: हा नाही, आपण गाईडच्या नंतर थोडस एक दोन मला वाटतं अराउंड द वर्ल्ड वगैरे सिनेमे आले होते. ते पण हा पहिला 70 mm सिनेमा का?
0: थोडस आता बरंच मी आठवण केली की अराउंड द वर्ल्ड हा पहिला 70 mm प्रिंट असलेला सिनेमा. मी शब्द जरा वेगळा वापरतो, प्रिंट असलेला.
1: बर बर बर. हा
0: कारण सांगतो तुम्हाला मी, 70 mm चे अवजड कॅमेरे हॉलिवूड सोडल्या जगात कोणाकडेही नव्हते किंवा आज कागदात नाही.
1: बर बर बर.
0: दुसरं असतं की 70 mm चं एडिटिंग करण्यासाठी जी मुलाला मशिनरी लागते ती मशिनरी सुद्धा हॉलिवूड सोडल्यास बाकी कोणाकडेही नव्हती. मग याचा उपाय काय करायचा, तर त्यांनी 35 mm वरती शूट करायचं आणि 70 mm वरती एनलार्ज म्हणजे ब्लोअप करायचं.
1: बर बर.
0: ती पद्धत संबंध जगभर त्या 70 mm सिनेमात वापरलेली आहे. आता त्याच्यामध्ये काळजी काय घ्यायला लागते की निगेटिव्ह वापरताना तुम्हाला स्पेसिफिक स्पीड ची निगेटिव्ह वापरायला लागते. 35 mm च्या ऐवजी 32.5 mm वर शूट करायला लागतं, म्हणजे एनलार्ज करताना कुठलाही ग्रेन फाटणार नाही. ते अफेक्ट करते करून तो अराउंड द वर्ल्ड निघाला. ती तेच टेक्निक वापरून शोले निघालाय. शोले 70 mm नाहीये.
1: शोले 70 mm
0: त्याच्या फक्त 3 प्रिंट 70 mm मध्ये काढल्या होत्या. एक मिनरवाला होती, दुसरी दिल्लीच्या थिएटरला होती आणि तिसरी या सिक्की कुटुंबाकडे होती.
1: बर बर बर.
0: बाकीच्या ठिकाणी आता जाहिरात केली आहे, तर त्यावेळेला एक युनिव्हर्सल प्रोजेक्टर्स मार्केटमध्ये आले होते. त्याच्यावर 16 mm पासून 70 mm ची कुठली फिल्म लागायची त्याला एनलार्ज करण्याचे लेन्सेस होत्या, त्या प्रोजेक्टरचा उपयोग करून 70 mm च्या पडद्यावर शोले दाखवला.
1: बर बर.
0: लोकांना परत सांगतो, शोले 70 mm नाही, माझ्याकडे शोलेचं सेन्स ऑफ सर्टिफिकेट आहे. 30 mm असा उल्लेख आहे त्याच्यात.
1: बर बर बर बर.
0: कळलं का? तर ह्या पद्धतीने हे रंगीत सिनेमा म्हणजे 70 mm स्टिरिओ साऊंड. स्टिरिओ साऊंड तर टेक्निक ऑलरेडी माहित होतं. स्टिरिओ साऊंड केलं कोणी काम? मंगेश देसाई राजकमल मध्येच झालं.
1: हो हो हो. बरोबर.
0: याच्या आधी शंकरराम बाबूच्याच एका पिक्चर मध्ये ऑप्टिकल स्टिरिओ जलबीन मछली ऑप्टिकल स्टिरिओ.
1: अगदी सुंदर सिनेमा होते. त्यातली गाणी सुद्धा ऐकताना स्टिरिओ फोनिक आवाज आपल्याला अजून मन मोहून घेतो. आपल्याला लक्ष्मण पॅरलल मॅरेजचं संगीत होतं त्याचं. लक्ष्मण मला प्रश्न विचारायचा होता की आता शोलेचं तुम्ही म्हणता की 35 mm वर शूट झाला आणि 70 दाखवलं 70 mm वर सगळ्या पोस्टर्सवर आपण सगळेजण पाहतो 70 mm. पण तो जेव्हा सिनेमा ज्या थिएटरमध्ये लागायचा, म्हणजे अगदी मुंबई पुणे सोडून द्या, अगदी छोट्या गावामध्ये जेव्हा लागत होता, त्या थिएटरमधल्या स्क्रीन मध्ये काही बदल करावं लागत होते का त्यांना?
0: हा स्क्रीन मध्ये आत नंतर काय झालं प्लास्टिकचे पडदे मार्केटला आले.
1: हो बरोबर. हा
0: सिनेमास्कोप सिनेमास्कोप पिक्चरच्या वेळेला जरा बदल करायलाच लागायचा पडद्यामध्ये. तसं त्या तेव्हा फक्त पडद्यामध्ये बदल केला आणि प्रोजेक्टरला मॅग्निफायर लेन्स लावलं झालं.
1: बर बर बर बर. या पद्धतीने केलं. हो हो हो.
0: पद्धतीने शिवणे काढणारे सिक्की होते चालवायला घेतले ते राजश्री पिक्चर्स वाले होते.
1: हो
0: त्यामुळे फक्त कमी प्रिंट मध्ये पिक्चर चालवला.
1: हो हो हो हो.
0: कमी दोन थिएटर मध्ये एक प्रिंट असायची.
1: मग इकडून तिकडे पाठवायची प्रिंट ते
0: इकडे तिकडे पाठवायची. पण याच्यामध्ये रंगीत सिनेमा मध्ये एक डेव्हलपमेंट हॉलिवूड मध्ये आली होती पॅनाविजन.
1: पॅनाविजन
0: स्पेसिफिक स्पेसिफिक लेन्सेस एक असायची ज्याच्यामुळे डेप्थ मिळायची. तुम्ही बॅकनस गोल पाहिला असेल त्याची डेप्थ जी मिळते ते पॅनाविजन टेक्निकलर लेन्स मुळे मिळायची. तर आपल्याकडे पॅनाविजन मध्ये निघालेले फक्त दोनच चित्रपट आहेत. एक गांधी तो तर इंडो अमेरिकन कोलॅबोरेशनच होता. दुसरा शालिवार तोही इंडो अमेरिकन कोलॅबोरेशनच होतं. म्हणून फक्त पॅनाविजन मधले हे दोनच सिनेमे रंगीत आपल्याकडे तयार झालेले आहेत.
1: बरं.
0: आणि अशा पद्धतीने हे रंगीत चित्रपट एस्टॅब्लिश होत गेले. आता आपण येतोय डिजिटल कडे.
1: बर डिजिटल वर जाण्यापूर्वी मला वाटतं आपण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक मध्ये मगाशी तुम्ही त्या गाईच्या गाण्याचा उल्लेख केला तेरे मेरे सपने अब एक रंग है हे गाणं ऐकूयात. हे गाणं ऐकूयात आणि त्यानंतर आपण डिजिटल या टेक्नॉलॉजीकडे येऊ.

0: ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण ऐकत आहात बात पुरानी बडी सुहानी 107.8 रेडिओ पुणेरी आवाजवर. आज आपल्याशी गप्पा मारतात विवेक कुंतांबेकर आणि ते आपल्याला भारतात आणि जगामध्ये सिनेमाच्या क्षेत्रामध्ये रंगाचा प्रवास कसा झाला आणि नंतर आता डिजिटल तंत्रज्ञान कसं आलं याबद्दल आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत. कुंतांबेकर, पुन्हा एकदा स्वागत आपलं. आपण डिजिटल तंत्रज्ञानाबद्दल बोलत होता.
1: नेहमी लक्षात ठेवा, सायन्स हे मुळात चित्रपट हे जे माध्यम आहे ते सायंटिफिक गोष्टीतनं तयार झालेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि वेळोवेळी या सायंटिफिक गोष्टींनी सिनेमा तंत्राला पुढे नेलेलं आहे. आधी ब्लॅक अँड व्हाईट टू कलर टू सिनेमा स्कोप, कलर टू 70 mm, असे सगळे कलर स्टिरिओफोनिक साऊंड सगळे सत्यंतर चालू असताना डिजिटल टेक्नॉलॉजी अवतरली.
0: बस.
1: आणि व्हिडिओ वरती चित्रपट घेता येतात. व्हिडिओ टेपरेकॉर्डरचा शोध 1959 चालत आहे. आणि तो शोध लागल्यानंतर अमेरिकेतले थिएटर लॉबी खरंच हादरली होती. त्याच्यानंतर मग वर्ल्ड वाईड डिस्ट्रीब्युशन हा कन्सेप्ट चालू झाला होता की तिकडनं निगेटिव्ह यायची, लोकल लॅबोरेटरीमध्ये प्रिंट करायचे आणि भारतामध्ये इंग्लिश सिनेमे रिलीज व्हायचे. हे वर्ल्ड वाईड डिस्ट्रीब्युशन व्हिडिओ रेकॉर्डर मध्ये झालं. तर व्हिडिओ टेक्नॉलॉजी जशी प्रचंड मोठ्यातनं मिनिएचर होत गेली,
0: बरोबर,
1: तसं व्हिडिओ वरती चित्रपट तयार करण्याला सुरुवात झाली. डिजिटल व्हिडिओ प्रोजेक्टर्स मार्केटला यायला सुरुवात झाली आणि हळू असं लक्षात झालं की याच्यामध्ये प्रोडक्शन कॉस्ट कमी होते. फिल्मला लागणारी जी प्रोसेसिंग आणि या गोष्टीची प्रोडक्शन कॉस्ट पटकन कमी झाली. कारण फिल्मला काय व्हायचं, तुम्ही चुकलात की झालं, कट झालं की फिल्म गेली वाया. इथे तसं नाही, इथे खराब झालं तर पुसून परत घेता येते ना,
0: परत घेता येतो. बरोबर.
1: त्याच्यामुळे कंटिन्युटी वगैरे जे प्रकार आहेत आणि संकलन आज जे आपण बघतो, माणूस फटकन उडतो, भिंतीतनं जातो, या जातो, इतकं रिअलिस्टिक वाटतं याला कारण की तंत्रज्ञान हे सगळं डिजिटल तंत्रज्ञान. तर या डिजिटल तंत्रज्ञानामध्ये हे चित्रपट हळूहळू अमेरिकेत सुरुवात झाली. अमेरिकेमध्ये आता एकही जुन्या पद्धतीचं पिक्चर दाखवणारं थिएटर नाही. आपल्याकडे जवळजवळ 30 परिस्थिती आहे. भारतात काही अजून 10% जुनी थिएटर असू शकतील, पण आता तिथेही ती राहिलेली नाही. दुसरं काय व्हायचं, फिल्म टेक्निकमध्ये पायरसी हा प्रकार फार बोकाळला होता. म्हणजे तुमच्या थिएटरमधून जे परस्पर बाहेर जायचं ते पायरसी वरती ट्रान्सफर होऊन यायचं. त्याच्यासाठी नंतर जम्बोरीला बनवायचे वगैरे बरेच उद्योग झाले. पण मग त्याच्यापेक्षा नंतर डिजिटल आल्यानंतर आता चित्रपट एका वेळेला रिले करता मुंबईच्या 80 थिएटरला एका वेळेला पिक्चर रिले होत असतो. म्हणजे फिल्म कॅरी करणं, कॅसेट कॅरी करणं हाही प्रकार नाही.
0: हो ना. बरोबर.
1: कळलं. तर या डिजिटल टेक्नॉलॉजी मधलं एक नवीन प्रकार जुन्या कन्व्हेन्शनल सिनेमाच्या बाबतीत उपलब्ध झाला, तो म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टू कलर. आपण परत येतोय, हाताने प्रिंट रंगवला होता.
0: बरोबर.
1: आपल्याकडे काय झालं होतं, मुघलाझमची मूळ निगेटिव्ह खराब झाली.
0: बर.
1: ती डिजिटल टेक्नॉलॉजी वापरून आपण ती निगेटिव्ह रिस्टोर करायचा प्रयत्न करत होतो. त्या गॅमा निगेटिव्ह मध्ये त्याचे तरे घालवण्यात आपल्याला यश आलं.
0: बर.
1: खरखर घालवण्यात यश आलं. प्रतिमा स्वच्छ करण्यात यश आलं. तर त्यावेळेला आपल्या इथल्या लोकांना असं वाटलं की आपण याच्यात रंग भरता येत आहेत का.
0: बर बर बर.
1: हॅलो.
0: हो बोला ना.
1: तर रंग भरता येत आहेत का म्हणून प्रयोग चालू झाला. 6 लाख मेगापिक्सल वापरून फ्रेम रंगवली गेली.
0: बापरे.
1: आता मुघलाझमच्या बाबतीत प्रॉब्लेम काय होता सांगतो तुम्हाला. 2 रंगीत रेव ऑलरेडी होती. तुम्हाला त्याच्याप्रमाणे उलट मागे जायचं होतं.
0: उलट मागे जायचं होतं. बरोबर.
1: आणि ते कठीण काम होतं. 35 जणांची टीम रोज फक्त 3 फूट फिल्म कलर करायची, माहिती आहे. आणि अशा पद्धतीने मुघलाझम असा उलटा जाऊन कलर झाला. आणि मग त्या व्हिडिओ प्रिंटच्या पॉझिटिव्ह प्रिंट परत काढल्या गेल्या. हा थोडस सांगायचं राहिलं की जरी कन्व्हेन्शनल फिल्म गेलेले असल्या ना, तरी त्याचं प्रिझर्वेशन मात्र रेग्युलर फिल्म वरती होतं.
0: महत्वाचं.
1: रेग्युलर फिल्म 100 वर्ष टिकतात. या व्हिडिओच्या फिल्म त्यांच्या फाईल करप्ट होऊन खराब पण होतात, लक्षात घ्या. कळलं का? एक त्यातलं मुख्य
0: आहे. आता डिजिटल सिनेमा जरी असला म्हणजे तरी त्याची एक प्रिंट अशी आर्काइव्ह साठी बनवली जाते.
1: एक्झॅक्टली एक्झॅक्टली, ती प्रिझर्वेशन साठी करतातच, ते करणं भाग आहे. आता फुजी फिल्म कंपनी फक्त सुरू आहे, त्यामुळे फुजी कलर वगैरे पिक्चर आपल्याकडचे पण नाही, अमेरिकेतले सिनेमा सुद्धा फुजी कलर वरती होतात. म्हणजे त्यांच्या प्रिंट असतात त्या फुजी कलर वरतीच ते करतात. मुघलाझम कलर जेव्हा केलं तेव्हा हा प्रयोग अमेरिकेत पण झाला होता एकदा, पण अमेरिकेमधला खूप खर्चिक होता आणि आपलं टेक्निक सोपं होतं, त्याच्यामुळे नंतर भरपूर अमेरिकन चित्रपट आता आपल्याकडे रंगीत करायला आलेले आहेत. जुने ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा रंगीत स्वरूपात येत आहे. आपल्याकडे हिंदीमध्येही काही आले, चोरी चोरी आला, त्याच्यानंतर हमदोरो आला, नया दौर आला, किशोर कुमारचं ते एक आलं ना मधुबाला हाफ तिकीट.
0: हाफ तिकीट, हा बरोबर.
1: साप बेबीवर गुलाम रंगीत येतो, तेरे गडके सामने रंगीत येतोय. आता हळूहळू हे सगळे असे रंगीत बनण्याची तंत्र सुरू झालेली आहे.
0: पण हा रंगांचा इतिहास पाहताना आता याच्यामध्ये तुम्हाला पुढे काय चेंजेस दिसतात, यामध्ये अजून पुढचं काय असू शकेल, भविष्यामध्ये काय अजून यामध्ये बदल होऊ शकतील यामध्ये?
1: नाही, याच्यामध्ये आता काय झालेलं आहे की हे जे व्हिडिओ टेक्निक आलं आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे आता जसे कॅमेरे बनत गेले चांगले दर्जेदार, तसं तुम्हाला रिअलिस्टिक जास्त यायला लागला ना. तुम्ही व्हिडिओ फिल्मचे रंग बघा, नैसर्गिक रंग आहेत.
0: हो अगदी बरोबर.
1: व्हिडिओ फिल्म त्याला थोडं कलर करेक्शन करायला लागतं ना, असं नाहीये, पण अदरवाइज नॅचरल तुम्हाला लॅविशनेस येतोय. पुढचा भविष्य काळ मुळात सिनेमा तंत्रच बदललं जाणार आहे.
0: काय असेल तंत्र ते नवीन?
1: पुढचं तंत्र म्हणजे त्यांनी एक जे तंत्र त्यांनी शोधलं होतं त्याला एक वेगळं नाव दिलं होतं त्यांनी, की त्याच्यामध्ये भरीव प्रतिमा मिळते. म्हणजे आपण थोडक्यात सिनेमाला पडदा लावतो आणि बघतो, आपण पडद्याच्या त्या बाजूला बघितलं तर फक्त बाजू उलट तुलट दिसते,
0: डावा उजवा दिसतो, बाकी काही नाही.
1: हा हे तसं असणार नाही. हे तंत्र जे असेल या तंत्रामध्ये सर्कसच्या तंबूसारखा तंबू असेल आणि समोरच्या रिंगणामध्ये ती भरीव प्रतिमा आपल्याला दिसेल,
0: थ्री डायमेन्शनल.
1: हा आणि हे तंत्र अजून बाल्यावस्थेत आहे. अलग कावायला साप होत हा प्रोजेक्ट
0: म्युझियम मध्ये आलं होतं, 5D सिनेमा वगैरे या टाईपचं आलं होतं ते आणि काही ठिकाणी आहे सरकारचे. पण याच्यामध्ये एक मुद्दा आपला असा आहे की या मधल्या काळामध्ये 3D सिनेमे पण येत होते, 3D मूवीज. आपल्याकडे छोट्या चेतनांची सुरुवात झाली, आपल्याकडे ते तंत्रज्ञान फारसं काही रुजलं नाही आपल्याकडे. ते जसं
1: हॉलिवूड मध्ये सुद्धा 3D पिक्चर फारसे यशस्वी झालेले नाही.
0: बर,
1: त्याला कारण काय, ते चष्मे लावूनच बघायला लागतात.
0: हो बरोबर. हा
1: दुसरं असतं की त्याला एका वेळा दोन प्रोजेक्टर चालू ठेवायला लागतात.
0: बरोबर. हा हा हा
1: आणि ते दोन सिंक्रोनाइज प्रोजेक्टर करणं हे अवघड काम.
0: बर.
1: आणि बेसिकली थिएटर लॉबीवाल्यांचा त्याला विरोध आहे, बेसिकली ते एक आहे. दुसरं असं की चष्मेच वापरायला लागतात तेव्हा इन्फेक्शनचा धोका
0: जास्त.
1: तिसरं असं की तितकं 3D मी पाहिलं 3D सिनेमा ते तितकं अट्रॅक्टिव्ह नाही वाटत.
0: ते लहान मुलांना थोडस वाटू शकतं ते, पण बाकी तसं
1: अवतार बघितला ना मी, नाही मला तेवढासा मला रुजला नाही. पण
0: मला वाटतं विवेक पुंकाबेकर सर, आपण आता कार्यक्रमाच्या अगदी शेवटापर्यंत आलेलो आहोत. हा पूर्ण आपण सिनेमाचा प्रवास बघितला हा आणि सिनेमाच्या प्रवासासोबत रंगांचा प्रवास पाहिला, मुख्य म्हणजे रंगाचे कसे कसे बदल होत गेले, त्यात कुठल्या परकीय कंपन्या त्यामध्ये होत्या, भारतीय चित्रपट निर्मात्यांना कुठल्या कुठल्या आव्हानांना सामना करावा लागला आणि या सगळ्याला पुरून उरून त्यांनी कशा पद्धतीने भारतीय सिनेमामध्ये

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद
2: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर आनंदी रहा आनंद लुटा।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंदी
1: आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ स्टेशन। खुश रहो, खुशियां बांटो।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

मी शीतल भिसे तुमचे मनपूर्वक स्वागत करते रंग नवे या कार्यक्रमामध्ये। मागच्या भागात आपण काय ऐकत होतो, दादा लेखराज यांची मार्केटिंग पद्धत कशी होती। व्यापारासाठी ते जेव्हा राजघराण्यात जायचे तर तो मुलीला घेऊन जायचे छान छान सुंदर असे दागिने घालून सजवून। मग क्वीन व्हिक्टोरिया ते पाहून एखादी ऑर्डर द्यायच्या, मग अशी त्यांना ऑर्डर मिळायची। मग तेच दागिने घरी गेले की पॅक करून दादा देत असत। मग आपण काय ऐकली गंमत त्यांच्या मुलीची, की त्यांना तो बक्कल खूप आवडला, म्युझिक वाला बक्कल। मग त्या म्हणाल्या की मी नाही देणार, मला हवाय हा। मग दादांनी कसं त्यांना युक्तीने समजावलं, विचारलं शिळी चपाती खाणार का, त्या म्हणाल्या मी का खाऊ शिळी। मग तसंच हे जुनं झालं, मी तुला छान नवीन ह्याच्यापेक्षा सुंदर बनवून देईन। मग त्यांनाही वाटायचं हो हे जुनं आहे आपल्याला नको, आपण नवीन घालायचं। आणि मग नेक्स्ट डे त्या डिमांड ही करायच्या, आणि मग दादाही म्हणायचे हो देईन ना बनवून, यापेक्षा चांगलं सुंदर बनवून देईन। आणि तीच दादांची मुलगी जेव्हा मोठी झाली, ती या ईश्वरीय यज्ञात म्हणजे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यामध्ये सेवेसाठी तिने जीवन समर्पित केलं। या ईश्वरीय यज्ञाचा त्या एक हिस्सा होत्या। त्यांचं नाव दादी निर्मल शांता। त्या कलकत्त्याला असायच्या, पूर्ण ईस्टर्न झोन सांभाळत होत्या। म्हणजे हे जे विद्यालय आहे ते विदेश देश असे बऱ्याच ठिकाणी त्याचे सेंटर्स आहेत। मग तसं त्यावेळी कलकत्त्याचा पूर्ण ईस्टर्न झोन दादी निर्मल शांता ह्या सांभाळायच्या। आणि मग त्या जेव्हा लंडन टूरला गेल्या होत्या, त्यावेळी तिथे कोहिनूर हिरा जिथे ठेवला आहे, जे पॅलेस आहे बंकिंगहम, ते पॅलेस बघायला गेल्या। आणि जेव्हा तेथे गेल्या, तिथे ते बक्कल पाहिले त्यांनी, तेव्हा दादी म्हणाल्या हे तर तेच बक्कल ठेवलंय, यात म्युझिक वाजतं। त्यांना एकदम लहानपणीची आठवण आली, अरे हे तर तेच बक्कल आहे, यासाठी मी हट्ट करत होते नाही देणार म्हणून। आणि दादांनी सांगितलं हे तर जुनं झालं, मी तुला यापेक्षा सुंदर नवीन बक्कल देईन। मग दादींनी जेव्हा तिथे असलेल्या लोकांना सांगितलं यात म्युझिक वाजतं, मग तेव्हा तेथे जे सिक्युरिटी गार्ड असतात त्यांना विचारलं त्यांनी यात म्युझिक वाजतं का। त्यावर त्या गार्ड्सना संशय आला, ह्यांना कसं माहित यात म्युझिक वाजतं। त्यावर त्यांनी दादींना विचारलं तुम्हाला कसे माहित यात म्युझिक वाजतं। त्यावर दादींनी सांगितले माझ्या वडिलांनीच हा बक्कल बनवला होता आणि क्वीन विक्टोरिया यांना दिला होता, म्हणूनच मी सांगत आहे। मग काय, क्वीन विक्टोरिया यांच्यापर्यंत हा मेसेज गेला की पॅलेसमध्ये एक मॅडम आली आहे आणि ती बक्कल बघून म्हणत आहे की माझ्या वडिलांनीच तो बनवला होता कलकत्त्यामध्ये। आणि तेव्हा क्वीन विक्टोरिया यांनी स्पेशली दादींना भेटायला बोलवलं। आणि खूप वर्षांनी भेटल्यावर कसं भेटतात, अगदी अशा प्रकारे खूप प्रेमाने क्वीन विक्टोरिया यांनी दादींची भेट घेतली। सांगण्याचा भाव, दादांचे संबंधच तसे होते ना, कनेक्शन। आणि त्यांच्या नेचरमध्ये तर रागानं वागणंच नव्हतं। एकदा असं झालं की लहान मुलं मस्तीखोर असतात ना, चंचल नटखट, तुम्हाला तर माहीतच आहे। तेव्हा एकदा मॅनेजरला दादांनी हिऱ्याची पुडी दिली, दोन पुड्या दिल्या होत्या, आणि सांगितलं दुकानावर घेऊन जा। त्यावेळी मुलांनी ते बघितलं की पुड्या मॅनेजरला दिल्यात, दादा तर निघून गेले मॅनेजरला देऊन। आणि मग त्या मुलांच्या मनात आलं की आता आपण या हिऱ्यांचं काहीतरी बनवूया। मग मुलगा म्हणाला मला हिऱ्याची अंगठी पाहिजे, आणि मुलगी म्हणाली मला बक्कल पाहिजे। आणि मग दुसऱ्या मुलीने पण सांगितलं मला पण बांगडी असं काहीतरी हवंय। आणि जसं बघितलं मॅनेजरला दिलेत, मग मुलांनी काय केलं, सर्व हिऱ्याचं पॅकेट मुलं गेली आणि त्या मॅनेजरला जोरात धक्का मारून, हात मारून सगळे हिरे पाडले।
आता घेते इथे छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे रंग नवे या कार्यक्रमात। आपण काय ऐकत होतो ब्रेक पूर्वी? दादांनी हिऱ्याच्या पुड्या मॅनेजरला दिलेल्या मुलांनी पाहिलं आणि दादा तर निघून गेले म्हटल्यावर मुलांनी काय केलं, मॅनेजरला दिला धक्का आणि हात मारला। त्यामुळे काय झाले, सगळे हिरे खाली पडले आणि जसे हिरे पडले तसे एक एक हिरा शोधणं आता किती अवघड असतं तुम्हाला पण माहिती आहे। मग मुलांनी काय केलं असेल, जितके हिरे हातात येतील तेवढे हिरे मुठीत घेतले की इतके हिरे बस होतील। कारण प्रत्येकाने ठरवलं होतं की मला अंगठी हवी, कोण म्हणतंय मला बक्कल हवाय, कोणी म्हणतंय मला बांगडी हवी, आणि मग त्यांच्या मनात आलं की एवढं पुरेसं आहे, यात होऊन जाईल, माझं बक्कल बनेल, माझी अंगठी बनेल आणि बांगडी बनवण्यासाठी इतकं पुरेसं आहे। आणि मग तेवढे हिरे घेऊन मुलं गेली पळून। मुलांना काय माहिती हिऱ्यांची किंमत किंवा हिरा किती मौल्यवान असतो ते? मुलं ती घेऊन गेली। मुलं तर इनोसेंट असतात ना, त्यांना ते व्हॅल्यू नसते माहिती, त्यांना फक्त माहिती असं हे हिरे आणि हे मस्त, ह्याचं छान छान बनतं, त्यामुळे त्यांनी काय केलं आपणही बनवूया म्हणून ते घेऊन गेले। मॅनेजर दादांकडे गेला आणि दादा लेखराज यांना म्हणाला, दादा मुलांनी आज खूप मस्ती केली आहे, सगळे हिरे पाडले आणि जितके हातात येतील तेवढे हिरे घेऊन मुलं पळून गेली। दादा म्हणाले, काय हरकत नाही, तुम्ही निश्चिंत रहा, मी ते हिरे मुलांकडून घेईन काढून। मग दादा जेव्हा घरी आले तेव्हा मुलांना म्हणाले, हे बघा मुलांनो, आज तुमच्यासाठी मला काहीतरी बनवायचं आहे, तुम्हाला काय पाहिजे? मग काय? मग मुलगी म्हणाली, मला ते बक्कल पाहिजे। दादा म्हणाले, बरं ठीक आहे, तुझ्याजवळ किती हिरे आहेत? मग मुलगी म्हणाली, माझ्याकडे 15 हिरे आहेत। त्यावर दादा म्हणाले, 15 हिऱ्यांमध्ये थोडी बक्कल बनतं, त्यासाठी तर 25 हिरे लागतात। मग तू मला दे ते हिरे, मी तुला 25 हिऱ्यांचा बक्कल बनवून देईन। असं म्हणून मुलीकडून ते 15 हिरे घेतले। मग मुलाला विचारलं, तुला काय पाहिजे? त्यावर मुलगा म्हणाला, मला अंगठी पाहिजे। तुझ्याजवळ किती हिरे आहेत? मुलगाही म्हणाला, माझ्याकडे इतके इतके आहेत। त्यावर दादा म्हणाले, मी तुला खूप छान अशी अंगठी बनवून देईन, तुझ्याजवळ जे हिरे आहेत ते दे मला। असं म्हणून मुलाकडूनही हिरे घेतले। मग तिसऱ्या मुलीकडून पण अशाच पद्धतीने दादांनी हिरे घेतले। अशा प्रकारे दादा लेखराज कधीच मुलांवर रागावत नव्हते, ते युक्ती वापरून मुलांना समजवायचे। म्हणजे काय, मुलंही खुश आणि दादांचं काम पण व्हायचं। असे होते दादा लेखराज। अजून काही गोष्टी ऐकूयात। एकदा दादा बाहेरून कुठून येत होते आणि मुलं खूप मस्ती करत होती, खूप घरात घरात गोंधळ चालू होता। तेव्हा दादांच्या धर्मपत्नी जेवण बनवत होत्या, त्या चपात्या करत होत्या, हातात बेलण होतं। मग खूप मस्ती करतायत म्हणून त्यांनी त्यांच्या हातातलं बेलण दाखवलं मुलांना व म्हणाल्या, आता एक एक सर्वांना बसणार आहे, किती मस्ती करताय तुम्ही लोक। दादा दुरून येत होते, जसे दादांनी बघितले दादा म्हणाले, चला मुलांनो तयारी करा, आपण फिरायला जाऊया, या तयार होऊन आणि बसा गाडीत। असं म्हणून दादा आपल्या धर्मपत्नी यशोदा यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, आज तू जे मुलांना असं बेलन दाखवलंस, परत पुढे असं कधीच मुलांना बेलन दाखवू नकोस। त्यावर त्या म्हणाल्या, खूप गोंधळ घालत होते ना, खूपच मस्ती करत होते आणि म्हणून मी असं केलं। त्यावर दादा लेखराज म्हणाले, आज तू त्यांना बेलन दाखवलंस, पण पुढे जाऊन ते आपसात एकमेकांना बेलन दाखवतील, मग हे संस्कार कोण घडवतंय? म्हणून आपण आपल्या मुलांमध्ये असे संस्कार नाही टाकले पाहिजेत असे दादांचे विचार होते. घेते एक छोटासा ब्रेक,

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण काय ऐकत होतो की घरामध्ये मुलं एकदा खूप गोंधळ घालत होती, खूप मस्ती चालली होती। मग दादांच्या धर्मपत्नी ह्या चपात्या बनवत होत्या, त्यांच्या हातात बेलन होत। त्यांनी ते बेलन दाखवून म्हणाले, आता एकेकाला हे बसणार आहे, खूप मस्ती करतायत सगळे। आणि हे ऐकून मग दादा काय म्हणाले, मुलांना चला आपण फिरायला जाऊया, तयार होऊन या, गाडीत बसा। आणि तोवर त्यांनी धर्मपत्नीला काय विचारले की तू असं बेलन दाखवत होतीस, आता इथून पुढे असं कधीच करू नकोस, कारण तू फक्त त्यांना दाखवलंस पण ते आपसात एकमेकांना दाखवतील, मग हे संस्कार कोण घडवतंय? असे दादांचे विचार होते की संस्कार पण खूप चांगले मुलांना दिले पाहिजेत। मुलं सगळं आई वडिलांना बघूनच शिकत असतात, तेव्हा यापुढे कधीच असे बेलन दाखवू नकोस। मारणे तर दूर, पण असं दाखवणं पण बरोबर नाही, कारण तू फक्त दाखवलेस, मुलं फक्त दाखवणार नाहीत, ते आपसात त्याचा प्रयोग करतील। आणि म्हणून असे संस्कार आपल्या मुलांमध्ये नको व्हायला आणि म्हणून असे वागायचे। तर अशा पद्धतीची दादांची विचारसरणी होती। आणि म्हणूनच जेव्हा कलकत्त्याहून बिझनेस वाइंड अप करायचा असा विचार करून ते सगळा हिशेब करत होते, तेवढ्यात त्यांना टेलिग्राम आलं हैदराबादहून की दादांचे काका जे होते ना ते खूप आजारी होते, ज्यांचं आपण म्हटलं ना ऐकलंय मागच्या भागात हिस्ट्रीमध्ये की त्यांचं किराण्याचं दुकान होतं, वडील गेल्यानंतर दादा त्यांच्या सोबतच राहायचे, ते दादा हैदराबादला होते, त्यांचा टेलिग्राम आला होता की ते खूप आजारी आहेत। आणि त्यांची शेवटची इच्छा होती दादा लेखराज यांना बघायची। आणि का अशी इच्छा होती, तर त्यांचे काका खूप मोठे व्यापारी होते आणि खूप संपत्ती होती त्यांच्याजवळ, आणि त्यांना मुलं नव्हती, त्यामुळे काकांना असं वाटलं माझ्यानंतर इतक्या साऱ्या संपत्तीचं काय, त्यापेक्षा हे चांगलं आहे की हे सगळं मी विल करून लखीराज बाबूला देऊन टाकेन, तो त्या संपत्तीचा सदुपयोग करेल, दान पुण्य करेल माझ्यानंतर। आणि म्हणून काका त्यांची आठवण करत होते। मग टेलिग्राम आल्यावर लगेचच दादांनी तिथले सर्व पार्टनरवर सोपवलं आणि म्हणाले, जो हिशेब कराल त्यावर मला विश्वास आहे, मी एक पण प्रश्न नाही करणार, मी आता निघत आहे हैदराबादला जाण्यासाठी। अशा प्रकारे सर्व पार्टनरवर सोपवून दादा लेखराज तेथून निघाले। आणि जेव्हा हैदराबादला पोहोचले, तेव्हा जसे दादा लेखराज तेथे पोहोचले, तोवर त्यांच्या काकांनी देहत्याग केला होता। आणि जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा पाहिले की काकांची बॉडी ठेवलेली आहे, तेथे जाऊन ते बसले आणि जसे काकांच्या शरीराकडे पाहत होते, तेव्हा पुन्हा ते ध्यानाच्या अवस्थेत गेले आणि त्यांना पूर्ण साक्षात्कार झाला की आत्मा कशी शरीरातून निघून जाते। आत्म्याचा साक्षात्कार झाला की आत्म्याचं निवासस्थान भ्रुकुटीच्या मध्यात आहे, माथ्यावर, दोन भुवयांच्या मध्ये, आणि तेथून शरीरातून निघून जाण्यापूर्वी आत्मा प्रत्येक इंद्रियांचा निरोप घेत आहे। तेव्हा भ्रुकुटीकडून पायापर्यंत जाते आत्मा आणि तेथून प्रत्येक इंद्रियाचा निरोप घेत घेत पुन्हा भ्रुकुटीच्या मध्यभागी येते आणि शेवटी तेथून आत्मा निघून जाते। आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल, जेव्हा पण कोणी मनुष्य देहत्याग करतो, तेव्हा सगळ्यात पहिले पाय थंड पडतात, जेथून आत्मा निरोप घेत घेत येते तो भाग थंड पडत जातो आणि सगळ्यात शेवटी मग मस्तक थंड पडते। आणि म्हणून पूर्वीच्या काही डॉक्टर्स नव्हते ना, जेव्हा तेव्हा कसे समजायचे की व्यक्ती जिवंत आहे की त्याने प्राण सोडले? तर त्याच्यासाठी काय करायचे ऐकूयात आपण पण पुढच्या भागात. आता इथेच थांबत आहे.